भवार्थ दासबोध, निरूपणकार पद्माकर देशपांडे। भाग 218, दशक 17, समास दुसरा, शिवशक्ती निरूपण नाम समास। जय जय रघुवीर समर्थ। नवरीचं मन नवऱ्यावर, नवऱ्याचं मन नवरीवर असा वासनेचा प्रकार आहे तो मुळापासून पाहावा। वासना ही मुळामध्ये अभेद असते, देहाच्या संबंधामुळे तिच्यामध्ये भेद निर्माण होतो। देहाचा संबंध तुटला की भेद नाहीसा होतो। नरनारीचं हे बीज आहे, त्याचं कारण शिव आणि शक्तीमध्ये आहे। देह प्रमाण धरल्यावर हे लक्षात येतं। नाना प्रीतीच्या वासना एकाच्या एकाला कळत नाहीत। तीक्ष्ण दृष्टीने अनुमान केलं तर काही समजतं। बालकाला माता वाढवते हे पुरुषाच्याने घडत नाही। ही उपाधी जिच्याने वाढते तिला वनिता असं म्हणतात। तिला वीट नाही, कंटाळा नाही, आळस नाही, त्रास नाही, मातेसारखी माया कुठेच नाही। नाना उपाधी

प्रीती वाढवते, नाना मायेने गोवली जाते, नाना परीने प्रपंचावर प्रीती करते। पुरुषाला स्त्रीचा विश्वास वाटतो, स्त्रीला पुरुषाचा संतोष वाटतो, परस्परांनी वासनेला बांधून टाकलेला आहे। ईश्वराने हे एक मोठं सूत्र केलं आणि मनुष्य मात्र त्याच्यामध्ये गुंतून राहिले, लोभाचे गुंडाळे केले आणि काही समजणार नाही असं केलं। अशी ही स्त्री पुरुषांची परस्पर आवड मुळापासून निर्माण झालेली आहे ती विचारपूर्वक पाहावी। मुळातून सूक्ष्म निर्माण झालं असं स्पष्ट दिसून आलं असं उत्पत्तीचं कार्य उभयतासाठी चालतं। मुळामध्ये शिवशक्ती ही खरी पुढे वधू वर झाली आणि 84 लक्ष योनीत विस्तारली असं शिवशक्ती स्वरूप आहे हे वर्णन केलं हे श्रोत्यांनी लक्षात घेतलं पाहिजे। याचा विचार केल्याशिवाय बोललं ते व्यर्थ होय। इथे श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे शिवशक्ती निरूपण नाम समास द्वितीय समाप्त। जय जय रघुवीर समर्थ। दशक 17 समास 3 श्रवण निरूपण नाम समास। जय जय रघुवीर समर्थ। थांबा थांबा थांबा, आधीच ग्रंथ सोडू नका, सांगितलं ते सावधपणे ऐका। श्रवणामध्ये सार म्हणजे अध्यात्माचं निरूपण आहे ते नीट ऐका। मन शुद्ध करून या ग्रंथाचं मनन करावं। श्रवण मननाचा विचार केल्याने निज ध्यासाने साक्षात्कार होतो आणि त्यामुळे रोकडा मोक्ष मिळतो। इथे उदार बोलूच नाहीये। नाना रत्नांचं परीक्षण केलं किंवा वजन केलं, उत्तम सोनं मुशीत घातलं या संदर्भात सावधान असावं। नाना नाणी मोजून घ्यावी, नाना परीक्षा करावी, विवेकी माणसाशी सावधपणाने बोलावं। जसं लाखेचं धान्य निवडून अर्पण केलं तर ते मान्य होतं, न निवडता अर्पण केलं तर ते अमान्य होतं, देवराग होतो। एकांतातील नाजूक कारभार तिथे अति तत्पर असावं, पण त्याच्या कोटीपटीने अध्यात्मग्रंथाचा विचार केला पाहिजे। कहाण्या कथा गोष्टी पोवाडे नाना अवतार चरित्र या सगळ्यांमध्ये अध्यात्मविद्या श्रेष्ठ आहे। जुन्या काळातील गोष्टींना ऐकलं त्याच्यामुळे हाताला काय लागलं, पुण्य प्राप्त झालं असं म्हणतात, पण ते दिसत तर नाही। तसं अध्यात्मसार नाही, हा अनुभवाचा विचार आहे। ते समजायला लागलं की तुमचे अंदाज नाहीसे होतात, मोठमोठे होऊन गेले त्या आत्म्यामुळे जगले, त्या आत्म्याचा महिमा सांगेल असा कोण आहे। युगानुयुगे एकटा तिन्ही लोक चालवतो, त्या आत्म्याचा विवेक पाहिलाच पाहिजे। प्राणी आले ते येऊन गेले, त्यांनी वर्तन केलं, त्या वर्तणुकीच्या कथन इच्छेनुसार केलं। जिथे आत्मा जागृत नाही तिथे सगळं सपाट, आत्म्याशिवाय सगळे लाकडं, दुसरं काय। असं आत्मज्ञान वरिष्ठ आहे, त्याच्यासारखं दुसरं काही नाही। सृष्टीमध्ये विवेकी सज्जन आहे तेच हे जाणतात। पृथ्वी आणि पाणी तेज याचा पृथ्वीमध्ये स्थूल रूप असल्याने त्याचा उलगडा पृथ्वीवरच होतो। अंतरात्मा तत्वबीज ते वेगळंच राहिलं। वायूच्या पलीकडे जो काही विचार आहे त्याच्याजवळच आत्मा पुरुषाला सापडतो। वायू आकाश ही गुणमाया, प्रकृती पुरुष ही मूळ माया। सूक्ष्म रूप असल्याने त्याची प्रचिती येणं कठीण आहे। मायेच्या गोंधळामुळे सूक्ष्ममध्ये मन कोण घालणार। ज्याला समजली त्याची संदेह वृत्ती सुटून गेली अशी माहिती समर्थ देत आहेत। पुढील माहिती ऐकूया पुढील भागात।

0: नमस्कार, मी दत्ता सरदेशमुख नाशिकहून बोलतोय. आजच्या आपल्या कार्यक्रमात ऐकूया,
1: श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. देहच मी हा भ्रम. आपण कोण, आपलं कर्तव्य काय, हे कळणं जसं व्यवहारामध्ये जरूर असतं, तद्वतच परमार्थात सुद्धा मी कोण हे कळलं पाहिजे. ज्याला मी माझं म्हणतो तो मी नव्हे खास. माझा देह म्हटल्यावर मी त्याहून निराळाच नव्हे का? देहाला ताप आला तर मला ताप आला, देह वाळला तर मी वाळलो, असं म्हणतो ही चूक, हाच भ्रम. वास्तविक देहाहून वेगळा असूनही देहच मी अशी भावना केली म्हणून मी सुखदुःख अनुभवू लागलो. दुःख नको, सुख हवं असं मला वाटतं. याचा अर्थ माझं मूळचं स्वरूप हे नित्य सुखरूपच असलं पाहिजे. नदीच्या पात्रातलं पाणी आणि तिथूनच भांड्यात आणलेलं पाणी दोन्ही एकच आहे, पण भांड्यातल्या पाण्याला चव किंवा स्वाद निराळाच येत असेल तर भांड्यात घाण आहे असं आपल्याला समजतं. तसं सुखरूप असणाऱ्या आत्म्याचाच अंश असलेला जीव दुःखरूप झाला याचं कारण देहसंगती. एका गृहस्थाची बायको बाळंत झाली तेव्हा त्याच्या मित्रानं डॉक्टरची मदत आणि अशा इतर अनेक बाबतीत धावपळ केली, पण त्यानं सोयर मुळीच पाळलं नाही. त्या मित्राप्रमाणे आपण देहाबाबत वागलं पाहिजे. एखादं झाड काढायचं असेल आणि ते पुन्हा वाढू नये अशी इच्छा असली तर त्याची पालवी वरवर खोडून काम होत नाही. त्याच्या मुळाला पाणी घालणं बंद केलं पाहिजे. तद्वतच संसाररूपी वृक्षाला आम्ही अभिमानाचं पाणी वारंवार घातल्यामुळं तो इतका फोफावलेला आहे, तो अभिमान नष्ट केला पाहिजे. मी कर्म केलं हा भ्रम टाकून दिला पाहिजे. खरा करता ईश्वर असताना जीव विनाकारणच मी करता आहे असं मानतो. कर्तृत्व आपल्याकडे घेतल्यामुळं जीव सुखदुःख भोगतो. तेव्हा मी करता नसून राम करता ही भावना वाढवणं हीच खरी उपासना आहे. आपल्या आयुष्यामध्ये ज्या ज्या गोष्टी घडतात त्या सर्व भगवंताच्या इच्छेनंच घडतात अशी पूर्ण खात्री झाली की मग सुखदुःख उरत नाही. ज्याची अशी खरी निष्ठा आहे त्याचं तेज काही निराळच असतं. अशा माणसाला अचल समाधान लाभतं. किंबहुना हेच साधुत्वाचं मुख्य लक्षण जाणावं, हे आपल्या अंगी यावं म्हणून साधनाची सर्व खटपट चालते. खरोखर तुम्हा सर्वांना आता पुन्हा एकच सांगतो की सदैव नामात राहण्याचा प्रयत्न करा आणि नीतीला धरून राहा, त्यानंच तुम्हाला भगवंत भेटेल. परमार्थामध्ये नीतीला, शुद्ध आचरणाला फार महत्त्व आहे. जो शुद्ध मनानं परमेश्वराचं चिंतन नामस्मरण करतो त्याला सहाय्य करायला परमेश्वर सदैव तत्पर असतो. आपण त्या परमेश्वराला शरण जाऊन त्याच्या नामाचं प्रेम मागूया. दीनदयाळ भक्तवत्सल परमेश्वर कृपेचा वर्षाव करेल याची खात्री बाळगा. नामस्मरण समजून करावं. समजून म्हणजे राम करता या भावनेत राहून करावं. जानकी जीवन स्मरण जय जय राम.
0: श्रोते हो, हा होता आपला आजचा कार्यक्रम. पुन्हा भेटूयात.

0: नमस्कार श्रोते हो, मी अरुण सूर्यवंशी।
1: जीवन मूल्यांचं अक्षय पत्र या मालिकेत आपण ऐकणार आहोत प्राध्यापक प्रवीण दवणे लिखित घडणाऱ्या मुलांसाठी या पुस्तकाचे अभिवाचन। घडणाऱ्या मुलांसाठी भाग 30, शोध व्यक्तिमत्वातील श्रीमंतीचा या लेखाचा उत्तरार्ध। माझ्या बालमित्रांनो, तुमचे ध्येय केवळ खूप पैसा देणारी नोकरी एवढेच क्षुद्र असून चालणार नाही, तर नोटांच्या मूल्यापलीकडील अमूल्य कधीच न हरवणारे असेही काही जगात आहे हे समजून घेणारे मन हेच खरे धन आहे। आपण वृत्तपत्रात अनेक वेळा वाचतो, कुणीतरी बँक लुटून नेली, 50 लाख रुपये पळवले, 20 लाख रुपये पळवले, पण आपण असे वाचतो का कधी, गोपीकृष्णाचे नृत्य पळवले, लता दीदींचा स्वर पळविला, जयंत नारळीकरांची बुद्धिमत्ताच पळवली? नाही ना वाचत असं काही, कारण दैवी देणगीबरोबर स्वतःच्या प्रयत्नांनी त्यांनी आपली कला आपल्या व्यक्तिमत्वाचा एक भाग करून टाकलेली असते। नाक कान डोळे तशी आपली कला, बंद मुठीत एखादा परिसाचा तुकडा असावा आणि त्याने सामान्य लोह सुवर्ण व्हावे अशी परिस व्यक्तिमत्व ज्यांना ज्यांना भेटतात त्यांचे जीवन हे सोने होते। कुठेतरी कस्तुरी मृग असावा परंतु त्याने सारे रान दरवळून टाकावे तशी ही व्यक्तिमत्व अवघं जग सुगंधित करतात। खरं तर तलवारीच्या बलावर राज्य जिंकणाऱ्या हुकुमशहापेक्षा अशी समृद्ध व्यक्तिमत्वाच्या बळावर हृदय जिंकणारी व्यक्तिमत्व निर्मिल्याचा आनंद त्या परमेश्वराला अधिक होत असावा। मला असं मनापासून वाटतं, तुम्ही पृथ्वीवरील अशा व्यक्तिमत्वांपैकी एक व्हावं। म्हणूनच तुमच्यापाशी ह्या मनमोकळ्या गप्पा मी करत आहे। हे नुसतं वाचून पूर्ण करायचं नाही मित्रांनो, ऐकून हवेत सुद्धा सोडून द्यायचं नाही, तर वाऱ्यावादळामध्ये देवघरात नंदादीप जपतो ना आपण, तसं हे जपायचं आहे आणि आपलं व्यक्तिमत्व उजळायचं आहे। एक कायमच लक्षात ठेवा मित्रांनो, प्रकट झालेला प्रत्येक क्षण बेभान वाऱ्याच्या घोड्यावर बसून क्षितिजाच्या प्रदेशाकडे निघाला आहे। चतुर मुलं ह्या धावत्या घोड्यावर स्वार होतात आणि त्यांच्यासाठी आकाशामध्ये एक नक्षत्र कायमचे उजळले जाते। प्रत्येकाचा आपला एक ध्रुव तारा असतो, अढळ अविचल याच ध्येयाच्या अढळ ताऱ्याकडे निघायचं एक माध्यम म्हणजे व्यक्तिमत्व होय। दिसणारे आपण आणि असणारे आपण यांची बेरीज व्हायला हवी। हे न सुटणारे गणित सोडविताना व्यक्तिमत्वाचाही विकास होतो। हा विकास, हा प्रकाश, ही आनंदाची नित्य दिवाळी या क्षणापासून तुमच्या व्यक्तिमत्वात उजळावी, हीच सर्व तुमच्यासारख्या ओळसर मनाच्या बालदोस्तांसाठी परमेश्वराकडे प्रार्थना। मित्रांनो, शोध व्यक्तिमत्वातील श्रीमंतीचा हा लेख या ठिकाणी संपला। भेटूया पुढील नवीन लेखासह पुढील मंगळवारी दुपारी 2 वाजता। जीवन मूल्यांचं अक्षयपात्र या मालिकेत सध्या आपण ऐकत आहोत प्राध्यापक प्रवीण दवणे लिखित घडणाऱ्या मुलांसाठी या पुस्तकाचे अभिवाचन। तुम्हाला आजचा भाग कसा वाटला ते आम्हाला अवश्य कळवा। बालक व माझ्या पालक मित्रांनो, भेटूया याच कार्यक्रमात

मी डॉक्टर विनीता परांजपे. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आयुष्यात जगताना अनेकदा तुम्ही काय किंवा मी काय कधी मनात तर कधी जनात व्हाय मी हा प्रश्न, उत्तर नसलेला हा प्रश्न अनेकदा आपण विचारतो. खरं ना? कुणी देवाला, कुणी दैवाला, तर कुणी स्वतःला. प्रश्नकर्त्याला तर मिळालंय कधी असं निदान माझ्या तरी ऐकिवात नाही. मग मीच उत्तर आपण शोधून काढावं म्हणून मी शोध मोहिमेला लागले. आणि गंमत म्हणजे या शोध मोहिमेत उत्तर मिळण्याऐवजी प्रश्नातली हवाच फुस्स झाली की हो. व्हाय मी मधला मी हा इंग्रजी भाषेतला असला काय किंवा आपल्या माय मराठीतला मी काय, या विश्वाच्या अफाट पसाऱ्यातली एक निर्मिती. उत्तुंग पर्वतराजी, अथांग सागर किनाऱ्यावरचं, असीम आकाशाखालचं एक खरं तर अगदी क्षुल्लक अस्तित्व. अगदी आजच्या मानवी जातीच्या 8 अब्जापेक्षाही अधिक असलेल्या लोकसंख्येतल्या गणतीतला एक अंक. अहो, घराचा परिसर आणि गल्लीच्या आवाक्याबाहेर कुणाला नावानिशी सुद्धा माझी ओळख नसलेली ही व्यक्ती म्हणजे मी. पण माझ्या मीची, मीच केलेली कल्पना मात्र अगदी गगनभेदी आणि सागरा सीमेपारची. मीपणाच्या मळभानं अशी झाकोळलेली की मी शिवाय माझ्या विश्वात कशाला कुणालाच अस्तित्व नाही. मी शिवाय विषय नाही, मी शिवाय विचार नाही. बघा हा मित्रमैत्रिणींनो, विचार करून आणि विचारा स्वतःला, पटतंय का? माझा मानच नाही तर अपमान सुद्धा मोठा, अगदी सगळ्यांपेक्षा वेगळा. माझं यश जसं मोठं सगळ्यात, तसंच मला आलेलं अपयश हार ही सुद्धा जगात सगळ्यात क्लेशकारक गोष्ट माझ्या वाट्याला आलेली. मला आयुष्यात भोगावे लागलेले कष्ट, दुःख, करावा लागलेला संघर्ष, त्याग खरं तर जगात कुणालाच करावा लागला नाही हा ठाम समज. पात्रता क्षमता असून सुद्धा मला हवं ते मिळालं नाही अशी एकमेव जगातली व्यक्ती म्हणजे मी. अशा या मीच्या घाण्याभोवती फिरणाऱ्या मीच्या तोंडी फक्त व्हाय मी प्रश्न फेर धरत असतो. गोल गोल त्याच्या भोवती फिरताना उघड्या डोळ्यांवरची झापडं आजूबाजूला बघूच देत नाहीत. जे मिळालंय त्याचं सुखही मग लाभत नाही आणि मग मीचा हा खुंटा काही सुटत नाही. थोडा निवांत डोळस विचार करून जरा अवतीभवती पाहिलं तर हा हो, पण लक्षात कोण घेतो? वेळ नाहीच्या स्वभावी आड दडत व्हाय मीचा जप आपण जपत राहतो. दुःख उगाळत सुखाला पारखे होतो. म्हणूनच मित्रमैत्रिणींनो, व्हाय मीच्या या प्रश्नाला ठणकावून ठामपणे उत्तर द्या. आय एम नॉट द ओनली. आणि तुम्हाला कोणी जर व्हाय मी म्हणून आपलं दुःख, त्रागा, नैराश्य हे व्यक्त केलं तर त्यांनाही बजावा यू आर नॉट द ओनली. मित्रमैत्रिणींनो, या उत्तराचा प्रत्यय घ्या, मीच्या गुंत्यातून बाहेर या आणि मग दूर झालेल्या झापडांना डोळ्यांना दिसेल अवतीभोवतीचं वास्तव. माझ्यातल्या मीकडे लक्ष्मीनं पाठ फिरवली हो, पण त्या संकटाशी झुंजायला कुणाला आरोग्याचं बळ मिळालं तर कुणाला मनाचं बळ मिळालं. कुणातल्या मीकडे सरस्वतीचा वरदहस्त लाभला तर कुणाला संतती सुखाची समृद्धी मिळाली असेल. आणि जे माझ्याकडे नाही ते नसलेली
जगातली मी एकमेव व्यक्ती नाही हे स्वतःला बजावा. वाय मी म्हणणाऱ्यांनी अवतीभवती बघितल्यावर कळेल आय एम नॉट ओनली बट आय एम वन ऑफ देम. विचार केला की पटेल तुम्हाला मित्रमैत्रिणींनो हो पण लक्षात कोण घेतो. आनंद गाणं गाण्यापेक्षा रडगाणं अळवून मीच मोठेपण गाऊन गाऊन वाढवणं ही माणूस नावाच्या प्राण्याची सोपी साधी चाल. पण ठाम ह दुःख संकट अशा प्रतिकूलासाठी व्हाय मी म्हणणारा माणूस नावाचा लबाड प्राणी त्याच्या झोळीतल्या सुखद गोष्टींच्या बाबतीत मात्र मौन पाळतो बरं का. त्यावेळी तो चुकूनही व्हाय मी हा प्रश्न स्वतःलाही विचारत नाही आणि इतरांनाही नाही. त्यापासून वंचितांची त्यावेळी त्याला आठवणही होत नाही. इतकंच नाही तर अशाच परिस्थितीतून किंवा त्याहूनही कठीण संकटाचा सामना करून ठामपणे उभं राहिलेल्यांची त्याला आठवण होत नाही की त्यापासून तो काही शिकतही नाही. खरंच मित्रमैत्रिणींनो पण हे असं झालं तर हो पण लक्षात कोण घेतो. मित्रमैत्रिणींनो पुन्हा भेटूया याच दिवशी याच वेळी. लक्षात घेण्यासारख्या आयुष्य आनंदवन बनवणाऱ्या अशाच छोट्या मोठ्या गोष्टी शेअर करण्यासाठी हो पण तोपर्यंत लक्षात ठेवा हा.

0: नमस्कार.
1: मी मोहना कारखानीस सिंगापूर इथून बोलत आहे. चला जाऊया या कार्यक्रमात. आता आपण जाणार आहोत भारतातील गोवा या समुद्र किनाऱ्यासाठी प्रसिद्ध असलेल्या राज्यात. मंडळी, मला पहिल्यापासूनच गोवा या शब्दाच्या जन्माबद्दल उत्सुकता होती, कारण कॅनडात सुद्धा एक गोवा आहे, आणखीन काही ठिकाणी सुद्धा गोवा हे नाव मी ऐकले आहे, पण अर्थातच त्यांचे इंग्रजी स्पेलिंग मात्र वेगळे आहे. इंग्रजीत आपल्या इथले गोवा हे GOA आणि तिथले गोवा ह्याचं स्पेलिंग GOVA असे आहे. कोकणीत गोवा म्हणजे गोय. ऐतिहासिक काळात गोव्याला अप्रांत, गोमंतक, गोवापुरी, गोपक पंटण, गोवा राष्ट्र अशी विविध नावे दिलेली आढळली. तर अरबी व्यापारी या प्रदेशाला सिंदाबूर या नावाने ओळखत असत. यापैकी अप्रांत हे नाव सर्व कोकणाला दिलेले आहे. तर गोमंतक म्हणजे काय? तर गायींनी भरलेला असा अर्थ आहे. जरासंघाबरोबर लढायांमधून जरा उसंत घ्यावी म्हणून कृष्ण आणि बलराम गोव्यात आले होते अशी कथा तुम्ही कधी ऐकली आहे का? आपल्या मुलांच्या विरहाने दुःखी होऊन देवकी माता सुद्धा त्यांच्या मागोमाग गोव्यात आली आणि तिला पाना फुटला. तोच दूधसागर धबधबा अशी कथा गोव्यात ऐकायला मिळते. आता या आई मुलांची भेट झाली. तिथे माशेल या स्थळी आजही देवकी कृष्णाचं मंदिर प्रसिद्ध आहे. सिंदापूर हे नाव चंद्रपूर या कदंबांच्या राजधानीवरून आले असावे. आज ही प्राचीन राजधानी चांदोर किंवा चांदर म्हणून ओळखली जाते. पण गंमत म्हणजे या सर्वांपेक्षाही जुने नाव म्हणजे गोय. भारतात आर्य लोक सगळीकडे जाण्यापूर्वी द्रविड वंशाचे लोक सर्व भारतभर पसरलेले होते हे आपल्याला माहीत असेल. छोटा नागपूर पठारावरून कोळ मुंड वंशाचे आदिवासी कर्नाटक मार्गे गोव्याच्या जंगलांनी भरलेल्या प्रदेशात येऊन राहिले असावेत असा काही इतिहास संशोधकांचा अंदाज आहे. त्यांच्या अतिप्राचीन मुंडारी भाषेत गोयंबा म्हणजे भाताच्या लोंब्या तर गुआ म्हणजे सुपारी. त्यामुळे या सुपारी आणि भाताच्या प्रदेशाला त्यांनी गोय किंवा गोवा म्हटले असावे असा काही लोकांचा तर्क आहे. गोव्यातले काही स्थानिक संशोधक म्हणतात की या आदिम जमाती गोव्यातून इतरत्र गेल्या. किती गमतीशीर इतिहास आहे या नावाला पहा. तुम्हाला सांगण्याच्या निमित्ताने मलाही बरीच माहिती मिळाली बरं का. या आदिम लोकांच्या उगमस्थानाविषयी सुद्धा अनेक कथा असल्या, वादविवाद असले, तरी प्राचीन काळात म्हणजे अगदी मानवी संस्कृतीच्या जन्मानंतरच्या लगेचच्या काळात गोव्यात मानवी वस्ती होती हे निर्विवाद सत्य आहे. सांगे नावाच्या तालुक्यात आणि सत्तरी तालुक्यात भारतीय पुरातत्व खात्याने केलेल्या उत्खननात अश्मयुगीन आणि अगदी प्राथमिक स्वरूपातली दगडांची ओबडधोबड हत्यारे हात कुऱ्हाडी सापडली आहेत. ऊसगाळीमळ आणि काजूर नावाच्या स्थानकात अश्मयुगीन दगडी रेखाचित्रसुद्धा पाहायला मिळतात. काजूर इथली चित्रे एका काळ्या ग्रॅनाईट पाषाणावर कोरलेली आहेत आणि इथे अनेक प्रकार प्राण्यांचे आकार सापडतात. मानवी संस्कृतीच्या इतिहासातले आणखी एक महत्वाचे ठिकाण म्हणजे रिवण कोळम जवळचे उसगाळीमळ पणसईमळ. नावं पहा कशी आहेत ती. पूर्वीची अघनाशिनी म्हणजेच आताची जुवारी नदी ही माहिती मला कळली. तिची एक उपनदी कुशावती, ती सांगे तालुक्यातून वाहत येते. कोळमजवळच तिच्या पात्रात काहीसा वर आलेला एक जांभ्या दगडाचा मोठा भाग आहे. सच्छिद्र असला तरी काहीसा सपाट आहे. 6 महिने हा खडक पाण्यात असतो. दिवाळीनंतर पाणी कमी झालं की आपल्याला दिसतात अतिशय सुरेख असे दगडात कोरलेले आकार. प्राणी, माणसं, काही त्या लोकांच्या धार्मिक विधींशी संबंधित असावेत असे आकारही असतात. मंडळी, जांभा दगड हा का कुणास्तो मला अतिशय आवडतो. कोरीव काम करायला अतिशय कठीण अशा जांभ्या दगडावर या पूर्वजांनी नक्की कशासाठी हे आकार कोरले असावेत काही सांगता येत नाही. पण या आकृत्या इतक्या सुंदर आहेत की बस पाहतच राहाव्यात. रानरेडा, ससा, कोल्हा, मोर, हरण वगैरे आहेतच, पण बरोबर नुकतंच जन्मलेलं बाळ असलेलं एक मातृदेवतेचंही चित्र आहे. एक मोठा वर्तुळाकार आहे, त्याला स्थानिक लोक चक्रव्यूह असे म्हणतात. तर काही चित्रांना गुराख्यांची चित्र असेही म्हणतात. या खडकाच्या एका बाजूने कुशावती वाहते तर जास्तीचं पाणी वाहून जावं म्हणून दुसऱ्या बाजूने एक चर खणलेला आहे. त्यात सध्या माती पानं पडून तो साधारण बुजला आहे. मंडळी, किती रंजक आहे ना ही माहिती. पुढील भेटीत जमले तर इथे अवश्य भेट द्या. असो, गोव्याच्या या रंजक माहितीबरोबरच आज इथे थांबण्याची वेळ झाली आहे. या भागात मी मोहना कारखानीस आपला निरोप घेते. यापुढे भेटूया याच वारी याच वेळी. नमस्कार.

हॅलो हॅलो हॅलो बालमित्रांनो, हो आता माझ्या हातामध्ये एप्रिलचा मुलांच्या मासिकाचा अंक आहे आणि त्यात माझी आला वसंत वसंत नावाची सुंदर कविता आहे आणि मी आता तुम्हाला ती म्हणून दाखवणार आहे. ओ सगळीकडे वसंत वसंत फुललेलं आहे, प्रसन्न वातावरण आहे. सध्या ऊनही गोष्ट खरी आहे पण काही प्रॉब्लेम नाही, आपल्याला सवय त्याची. हो वसंत सगळीकडे फुलं फुलवून गेलेलं आहे, मोहर येऊन गेलेला आहे. हो आंबे झुलत आहेत, आंबे खातोय आपण, हो की नाही. ही सगळी वसंताची किमाया आहे सृष्टीमध्ये. म्हणून मग मी लिहिलं, जादूगार जादूगार जादूगार हा वसंत, सृष्टीचा निर्माता हा निर्मी सर्वांना पसंत. आधी गळतात झाडे जुनी टाकूनी वसने, पर्णपताका उडती पुन्हा फुलतो नव्याने. मोहरून अमृत रुदिकी चाहूल नव्याची, घम घमे वसुंधरा पळसनी पांगाऱ्याचे. हो पळस पांगारे फुलले, मोहर फुललेला आहे, लाले लाल रंग आहे, नुसतीच फुलं आहेत, किती सुंदर दिसतात बरुनाळ्यामध्ये ती मोहर.

कैऱ्यात झोपाळा झुलती हो। सध्या कैऱ्यात झोपाळा झुलतायत, वारा जोरदार आला की टप्पकन पडतायत, हो पाड पडतायत। बाळे खेळती हिंदोळा कैऱ्यात झोपाळा झुलती, फांदीवर पोपटनी मैना गुलगुल बोलते, हो मस्त आंबे खाताय करून करून करून करून। भारद्वाज हाकारतो एग एग माझे राणी, आला वसंत दारात चला घालूया उखाणी। सारे टाकतात कात आणि नटती नव्याने, सृष्टी नाव घालतेच भल्या पहाटे दवाने। गवताला फुटे हसू डुलतच गात राही, वा किती छान कल्पना आहे। गवताला फुटे हसू डुलतच गात राही, अरे वसंता वसंता जरा गाणारे अंगाई, हो गवत सांगते जरा अंगाई गा रे मला डुलते बघ मी। चैतन्याचे फुटे पेवा शालू भरजरी हिरवा, हांडी

सोन से ते लोंब्या येतील लहरून. बरोबर, मार्च एप्रिल मध्ये लोंब्या लहरून येतात. तुळी धम्मक सोन सळी शेत वाऱ्यावर लहरतात डोलतात. अहो केवढं केवढं केवढं सृष्टीचं बघा देणं आहे आपल्याला, केवढं देणं आहे. आपल्याकडे सहा ऋतू आहे, वसंत ग्रीष्म वर्षा शरद हेमंत आणि शिशिर. हो, आणि या जोडी जोडीने येणाऱ्या या ऋतूंमध्ये सृष्टीची वेगवेगळी रूपं आपल्याला बघायला मिळतात. हो, वसंतामध्ये सृष्टी फुलून येते, पावसाळ्यात सृष्टी धो धो धो धो पाण्याने न्हाऊन निघते, झाडं ओले होतात, पानं चमकायला लागतात, रस्ते नद्या होतात, झाडे आपली प्रतिबिंबे बघतात, खुशीने हसू लागतात, रस्त्यांना आंघोळ मिळते, रस्तेही खुशीत असतात, ते पावसाळ्यात मग नावा सोडतात. हो की नाही, छत्री घेऊन माझी नातसुद्धा नावा सोडायला अंगणामध्ये जाते. हो, खळखळ खळखळ पाणी अंगणात वाहतं, नद्या दुथडी भरून वाहू लागतात, आणि पावसाळा संपला रे संपला की मग काय, हिवाळ्याची गुलाबी गुलाबी चाहूल, थंडीची गुलाबी गुलाबी चाहूल नोव्हेंबर डिसेंबरमध्ये आपल्याला लागू लागते, आणि बघता बघता थंडीचा कडाका इतका वाढतो की जानेवारीमध्ये आपल्याला हुडहुडी भरते, आणि दुलया ब्लँकेट शेकोट्या यांची मग धूम उडते. हिवाळ्यात भरपूर भरपूर छान छान भाज्या खायची पण इच्छा होते, फळं पण भरपूर येतात. हल्ली तर काय, फळं आता सगळ्याच ऋतूंमध्ये यायला लागलेले आपल्याला दिसत आहेत. अहो, वाटाणासुद्धा तो हिवाळ्यात 2-3 महिने मिळायचा, तो आता अगदी थोडासाच गॅप पडतो आणि लगेच मिळायला लागतो. ते सगळे विज्ञानाची किमय आहे, आणि आपल्याला ते हवंच आहे. ताजी ताजी फळं हवी आहेत, ताजी ताजी फुलं हवी आहेत, आणि ते सगळ्या गोष्टी आपल्याला निसर्ग भरभरून देत असतो. हो, हिवाळ्यात झाडं कातट टाकतात, निष्पर्ण होतात, उघडी बोडकी दिसू लागतात, झाडांच्या पानांच्या काड्या काड्या होतात, असं वाटतं की अरे बापरे ही झाडं वाढली की काय. पण नाही, जमीन ही आपली माता, ही फार ग्रेट आहे, इतकी ग्रेट आहे की तुम्हाला त्याचा अंदाजसुद्धा येणार नाही. झाडाची मुळं घट्ट धरून ठेवते, तिच्या पोटात जे पाणी असेल थोडंफार, उन्हाळ्यातसुद्धा झाडं शोधत शोधत लांबवर आपली मुळं घेऊन जातात. आणि बागेच्या झाडात जसं पाणी घालतो ना आपण, तसं पाणी न घालता रानातली झाडं स्वबळावर. हो, माणसाने जगावं ते स्वबळावर, स्वतःच्या हिमतीवर. ही रानातली झाडं मोकाट असतात, ऊन वारा पाऊस त्यांना झडपतो, पण ते मुळीच डगमगत नाही. वारा आला रे आला, भरदार वारा आला रे, खाली झुकतात वर जातात, खाली झुकतात वर जातात, कमरेमधून वाकून वाकून धरणीला जणू काही नमस्कार करतात. म्हणते धरणी माता, तू वाऱ्याने डोलवते का आम्हाला? बघा, म्हणजे त्या वाऱ्याचा त्रास मानून न घेता त्या वाऱ्यावर ते डोलतात. आणि महत्त्वाचं म्हणजे त्या हल्ल्यामुळे त्यांची मुळं घट्ट होण्याची प्रक्रिया अधिकाधिक मजबूत होत जाते. हो, वाऱ्याने झाडं हलतात पण उन्मळून पडत नाही, मोठी झाडं पडतात, पण जी छोटी झाडं आहेत त्यांची वाढीची प्रक्रिया चालू असते. आणि ही माय माती त्यांची मुळं आपल्या हृदयात घट्ट पकडून ठेवते, त्यांना आश्रय देते. आणि झाडांची तिची बाळं वर आकाशात जायची स्वप्न बघू लागतात, वर वर जातात, आणि मग हसा हा हिवाळा निष्पर्ण करून गेलेला संपला रे संपला की मग आपल्याला वसंताची चाहूल लागते. होळीनंतर ऊन फुलू लागतं, आणि मग हळूहळू वसंताचा माहोल तयार होऊन सृष्टीमध्ये चैतन्य पसरू लागतं. बाळ कैऱ्या धरू लागतात, मोहोर येऊ लागतो, सगळी झाडं मोहराने बहरून जातात. मंद मंद असा किंचित असा सुगंध सुटतो, आणि झाडं जणू काही त्या मोहराने हिरवी पिवळी लदबदलेली अशी सुंदर दिसतात. बहाव्याचं तर काय सांगावं रूप तुम्हाला, बहाव तर इतका सुंदर आहे, इतका सुंदर आहे, पिवळे धम्मक असे गेंच्या गेन लंबे लाल असे लांब लचक असे खाली लोंबतात, आणि पूर्ण बहावा हळदीच्या रंगाने हिरवट पिवळ्या रंगाने माखून निघतो.
त्याच्याकडे बघत राहावं, एखादी नवरी हळद लावून नखशिकांत नटावी, तशी बहाव्याची झाड आपल्या दृष्टीला प्रचंड सुख देतात, प्रचंड झाड म्हणजे बहावा म्हणा, पळस म्हणा, पांगारा म्हणा, गुलमोहर म्हणा, ही झाड सौंदर्याचे प्रतीक आहेत, भरपूर दृष्टीसुख ते आपल्याला देतात. उन्हाळ्यात दुसरी कुठली झाडं फुलत नाहीत, पण बहावा, पळस, पांगारा आणि गुलमोहर यांचं वर्चस्व असतं. आणि गुलमोहराची फक्त फुलंच फुलं फक्त आता तुम्हाला दिसते, जिकडे तिकडे जरा नजर वर करून बघत चला रस्त्याने जाता तेव्हा. सध्या गुलमोहराला पाने नाहीत, काही झाडांना आहेत, पण जास्त करून फक्त फुलांचं छत्र तुम्हाला दिसेल. तसंच पळस पांगाऱ्याचं सुद्धा आहे, नुसती फुलंच फुलं, फुलंच फुलंच हात्याच्या आकाराची त्यांची फुलं आपल्याला दिसतात आणि मन कसं प्रसन्न होऊन जातं. म्हणून तुम्हाला म्हटलं मी की सगळे ऋतू, हे सहा ऋतू, ह्या दोन दोन ऋतूंची जोडी आपल्याला उन्हाळा, पावसाळा, हिवाळा याचं दर्शन घडवतात. सृष्टी फळते, फुलते, डुलते, आनंदाने नाचते, भरभरून धान्य धुन्य संपत्ती हो, कनिष संपत्ती, फळ फुलं काय देत नाही ही धरती आपल्याला. ही धरतीच तर सगळं देते ना आपल्याला, खनिजापासून तर फुलापर्यंत प्रत्येक गोष्ट आपल्या जीवनात आपण जी वापरतो ते सगळं सृष्टीचं देणं आहे. आणि या सृष्टीला निसर्गातल्या सगळ्या घटकांची, चंद्र तारे नक्षत्र वारे या सगळ्यांची प्रचंड साथ आहे. हे सगळे आपल्याला जगवतात, म्हणतात जगा, उपभोगा, आनंद घ्या. या सगळ्या गोष्टी आम्ही माणसाला अर्पण करतो आहोत आणि ते सगळं भरभरून आपल्याला पुरून उरेल हो. एक दाणा पेरा, कणसाला हजार दाणे येतात. एक दाणा पेरावर एकच आला असता तर आपलं काय झालं असतं मंडळी? देणं शिकावं ते पृथ्वीकडून, देणं शिकावं ते सूर्याकडून, देणं शिकावं ते चंद्राकडून, आणि देणं शिकावं ते वाऱ्याकडून. हो, क्षणभर हा वारा थांबला जीव कसा कसावीस कसावीस कसावीस होतो, घामाघूम होतो. म्हणून या सृष्टीकडून आपण द्यायला शिकलं पाहिजे. काय द्यायला शिकलं पाहिजे? घ्यायला नाही. हे सगळे घटक तुम्हाला वारंवार सांगते मी की हे सगळे घटक आपल्याला देतात. आता बघा, मे महिन्याचा पुण्याचा छावाचा अंक आलाय. आता मगाशी तुम्हाला मी वसंताची कविता म्हणून दाखवली हो की नाही? आता त्यांचा हा अंक त्यांनी निसर्गाला वाहिलेला होता. जे काही लिहायचं ते निसर्गाविषयी लिहायचं असं आम्हा लेखकांना सांगितलेलं होतं. म्हणून आम्ही बहुतेक सगळ्या लेखकांनी निसर्गावरती कविता म्हणा, लेख म्हणा त्यांना पाठवले आणि मेचा नुकताच तो अंक माझ्याकडे आला आणि त्यातली निसर्ग नावाची माझी कविता आता मगाशी पण आपण निसर्गच पाहिला, आता पुन्हा एकदा आपण निसर्गाकडे वळूया. ऐका हा, हा निसर्ग म्हणजे काय? निसर्ग म्हणजे काय हो? पाने, फुले, झाडे, वेली, आणखी असते काय? हो, निसर्ग म्हणजे काय? पाने, फुले, झाडे, वेली, आणखी असते काय? रस्ते सुंदर बहरलेली असते सुंदर झाडी, रस्ते सुंदर बहरलेली असते सुंदर झाडी, झुकू झुकू त्याच्या मधून जाते अगीन गाडी, खळा खळा वाहता जरा तिथून वाहत जाय. निसर्ग म्हणजे काय हो? निसर्ग म्हणजे काय? वाऱ्यावरती डोलतात पा सुंदर से ते माड, वाऱ्यावरती डोलतात पा सुंदर से ते माड, पासून जवळ बोलावते ते उंच उंच झाड, गवतावरती तव बिंदू दिल खुलास हसतात, आणि पाण्यामध्ये कमळे मनसोक्त डोलतात, फुल पाखरे आणि भुंगी रुंगी रुंजी घालत जाय. निसर्ग म्हणजे काय हो? निसर्ग म्हणजे काय? उद्याने जेथे बहरती मधमाशा गाती, हिरवेगार दिसतात बान सळसळणारी शेती, भिरभिरणारी पाखरे तेथे रोवतात आपले पाय,
निसर्ग म्हणजे काय हो, निसर्ग म्हणजे काय, भरकन आकाशातून चादर येते खाली, हो पक्ष्यांची भर समूहाने, भरकन आकाशातून चादर येते खाली, शाळूवरती नाचते मग किलबिलणारी बोली, टिपतात दाणे चिवचिवणारे असतात त्यांचे बाप माय, निसर्ग म्हणजे काय हो, निसर्ग म्हणजे काय, चंपक चाफा जाई जुई कोरांटी तगर, गुलाब मोगरा सेवंतीचे झेंडूचे नगर, कुंद केवडा बकुळीचे गाव बहरत जाय, निसर्ग म्हणजे काय हो, निसर्ग म्हणजे काय, अशा नगरात जावे जिथे असतात झाडे वेली, पक्षी बोलतात तेथे फक्त मिठी गोड बोली, झाडे लावा पाणी घाला संवर्धन करा हाय, निसर्ग म्हणजे काय हो, निसर्ग म्हणजे काय, एक झाड वाचवते एक एक मानव, एक झाड वाचवते एक एक मानव, प्राणवायूचे देते झाड बनू नका दानव, प्राणवायूच देते झाड नका बनू दानव, पर्यावरण संरक्षणार्थ करावे काय काय, पर्यावरण संरक्षणार्थ करावे काय काय, निसर्ग म्हणजे काय हो, निसर्ग म्हणजे काय, पाने फुले झाडे वेली आणखी असते काय, निसर्ग म्हणजे काय हो, निसर्ग म्हणजे काय, का मंडळी कळलं का मग, निसर्ग म्हणजे काय, काय मंडळी समजलं ना, निसर्ग म्हणजे काय समजलं की नाही, हो समजलं, आता काय खूप लहान नाही आहात तुम्ही, बऱ्याच गोष्टी कळायला लागल्या तुम्हाला हो की नाही, आता थोडे थोडे मोठे मोठे होत चाललात तुम्ही, बऱ्यापैकी समज येत चालली तुम्हाला हो की नाही, म्हणून मग पृथ्वी सृष्टी पाणी हे आपले जीवन दाते आहेत, तो त्यांना पण कधी नजरे आड करता कामा नये, त्यांच्याकडे केलेलं थोडंसंही दुर्लक्ष आपल्याला खूप महागात पडू शकत। मग दोन कविता ऐकून झाल्या, निसर्गाविषयी बोलून झालं, डोक्यात तुमच्या शिरलं आहे, तुम्ही संवर्धन करणार आहात, मागच्या वेळी तुम्हाला मी बिया लावायला सांगितलेल्या आहेत, पाऊस पडला की बिया घेऊन जायच्या खिशात आणि रानात वनात जिथे तिथे जाल तिथे फेकायच्या, काही कष्ट करायचे नाही आहेत तुम्हाला, जंगल दिसलं शेत दिसली की बिया फेका, बघा कसे टरारून आपोआप वर येतील, तुम्हाला काही कष्ट घ्यायची गरज नाही, सृष्टी सगळं बघून घेते, ती तिच्या लेकरांना वाढवते झाडांना वाढवते, कळलं का मग, आता काय डुगडुग राजा उतरला राजा हो, हो खूप आवडतं तुम्हाला ते, ऐका बरं, जय हनुमान, जेलर म्हणतो, जेलर माहिती ना तुरुंगाचा जेलर, जेलर सांगतोय काल आमच्या तुरुंगातील कैद्यांनी रामलीला सादर केली हो, रामायणातील काही प्रसंग आपण नाट्यरूप देतो ना त्याला, तर ना असे काही प्रसंग सादर केले, मित्र होतो चांगली गोष्ट आहे की त्या तेवढं नाराज व्हायचं काय कारण आहे, जेलर म्हणतो अरे हनुमानाचे काम करणारा कैदी संजीवनी वनस्पती आणायला गेलाय कालपासून, तो अजून आला नाही, कळलं का मंडळी, संजीवनी आणायच्या निमित्ताने कैद्याने पलायन केलं तर केलं, तो काही सापडला नाही आला नाही परत, मस्त संधी साधली त्याने, निबंध लिहा बघा काय, मी लक्षात येत झालो तर बापरे, मी लक्षात येत झालो तर या विषयावर वर्गातील सगळी मुले निबंध लिहित होती, एक मुलगा मात्र स्वस्त बसून होता, गुरुजींनी त्यांना विचारले तुला निबंधाचा विषय समजला नाही का, तू का बसून आहेस, मुलगा म्हणाला मी निबंध लिहिला आहे, त्याने वही दाखवली त्यावर लिहिले होते मी लक्षात येत झालो तर असा बसून राहील, वा रे पट्ट्या वा, काय दूरचा विचार करतो रे तू, वा बाबांची भीती, राजू अरे माझ्या बाबांना रस्ता क्रॉस करायची भीती वाटत असावी, राजू म्हणतोय अरे माझ्या बाबांना रस्ता क्रॉस करायची भीती वाटत असावी, विजू म्हणतो कशावरून तुला असं वाटतं, राजू म्हणतो अरे रस्ता करताना ते माझा हात घट्ट धरून ठेवतात, किती हुशार आहे राजू,
त्याचा आत वडील घट्ट धरून ठेवतात म्हणजे काय त्यानं रस्ता क्रॉस करायची भीती वाटते का? बर, शिक्षकांनी एका मंत्र्याच्या मुलाला विचारले, राजू दुष्काळ व पुऱ्यात काय फरक आहे? राजू म्हणाला, दुष्काळात माझे वडील जीपने दौरे करतात आणि पूर आल्यावर हेलिकॉप्टरने. बापरे, बघा बघा बघा, जिथे आपण राहतो, जे आपण बघतो ते त्याचं जग असत. मंत्र्याचा मुलगा आहे, दुष्काळात लोकांना खायला मिळत नाही, पण त्याचे वडील जीपने दौरा करतात आणि पूर आल्यावरती लोक खाली वाहतात मरतात, त्यांना मंत्री महाशय हेलिकॉप्टरने वरून बघतात. जाऊ द्या. ऑल इंडिया रेडिओ. रेडिओ घेण्यासाठी एक ग्राहक रेडिओच्या दुकानात गेले. त्यांनी एक रेडिओ पसंत केला व दुकानदाराला विचारले, पण यात सगळी स्टेशन लागतात ना? हो, खात्री करून घ्यायला हवी ना, सगळी स्टेशन लागतात की नाही? दुकानदार म्हणाला, पोलीस स्टेशन व रेल्वे स्टेशन सोडून इतर सगळी स्टेशन लागतात. मस्त जोक आहे ना? आळशी. आळस म्हणजे काय या विषयावर 10 ओळी निबंध लिहा. असा प्रश्न प्रश्नपत्रिकेत एक विषय होता. एका मुलाने आपल्या उत्तरपत्रिकेतील 10 ओळी कोऱ्या सोडून दिल्या आणि शेवटच्या ओळीवर लिहिले, आळस हा असा असतो. मी नुसता बसून राहतो. वाक्य पूर्ण करा. शिक्षकांनी बाळूला सांगितले, रिकाम्या जागी योग्य शब्द भरा. हो, असतो तुम्हाला फिल इन द ब्लँक्स. शिक्षकांनी बाळूला सांगितले, रिकाम्या जागी योग्य शब्द भरा आणि वाक्य सांगितले, काचेच्या घरात राहणाऱ्यांनी बाळूने पुढे लिहिले, लाईट बंद करून कपडे बदलावे. पुढचं काय माहिती तुम्हाला? काचेच्या घरात राहणाऱ्यांनी इतरांच्या घरावर दगड फेकू नये. हो की नाही? का म्हणतोय बट्ट्या? काय लाईट बंद करून कपडे बदलावे? का मंडळी आवडला का? मग तुषार ना. हो, सुट्ट्या चालू आहे. सुट्ट्या कोणी मामाच्या गावाला गेलंय, कोणी आत्याच्या गावाला गेलंय, कोणी मावशीच्या गावाला गेलेलं आहे. आंबेच आंबे आलेले आहे. मी लहानपणी मामाच्या गावाला जायचो मंडळी, असे किलोने आंबे नसायचे तेव्हा. आमच्या मामाच्या कोठ्यामध्ये बालदी भरलेली असायची आणि त्या बालदीच्या कोठ्यामध्ये हे पोत्याने 2-4 पोत्या आंबे कैऱ्या मामाच्या शेतातलं झाड होतं ना, त्याच्या कैऱ्या उतरवलेल्या असायच्या पाडाला आलेल्या. आणि त्या कैऱ्या त्या कोठ्यामध्ये बाजरी मामा टाकून द्यायचं, वरून बाजरी लुटून द्यायचं. मग काय, आम्ही गेलो मामाच्या गावाला, हात घातला की आला आंबा हातात पिकलेला मस्त पिवळा. तिथेच चोळायचा, तिथेच खायचं. सालं फेकली, कैरी कोळी फेकली की झालं. तुम्हाला आश्चर्य वाटेल, आमच्या ते कुठलंही बंधन नव्हतं. किती आंबे खायचे, केव्हा खायचे, कुणी खायचे, कुणीही आम्हाला विचारत नसे. वाटलं भूक लागली, फिरून हुंदडून आलो इकडून तिकडून की घातला कोठ्यात की काढली कैरी की खाल्ली. लहानपणी एकदा मला मांडळ नावाच्या गावावरून एकदा मला आठवत नाही कुठे चाललो होतो आम्ही, तर मांडळ नावाच्या गावावरून आम्ही चाललो होतो. बैलगाडीत बसलो होतो, 3-4 गाड्या एकामाग. हो, ते काही लग्न वगैरे काही असावं, मी खूप लहान होतं, मला आठवत नाही आता. तर 3-4 बैलगाड्या एकामागे. हो, पूर्वी बैलगाड्यात जायचं ना लग्नाला सुद्धा, तर चाललो होतो आम्ही. आणि अमरायतनं आमची गाडी जायला लागली. वा वा म्हणजे काय सांगू तुम्हाला. अहो, त्या अमरायमध्ये त्या आम्हाला इतक्या कऱ्या लगडलेल्या होत्या की आम्ही बैलगाडीत नुसतं उभे राहिलो ना तरी हाताला कऱ्या येत होत्या. वा वा वा, बघा मी इतकी लहान होते, कदाचित 5-6 वर्षाची असेल, कदाचित माहीत नाही, पण तेव्हा पाहिलेलं ते दृश्य आत्ताही मला जसंच्या तसं दिसते. बैलगाड्या चालल्या आहेत, आम्ही सगळ्या करवल्या बसलो आहे त्याच्यामध्ये, दुरकरी गाडी हाकतोय आणि आंब्याच्या कैऱ्यांच्या खालून आमच्या गाड्या चालल्या आहेत. काही मंडळी उठली, त्यांनी 2-4 कैऱ्या तोडल्या आणि खाल्ल्या सुद्धा. तसंच एकदा आम्ही, आमच्या धनदाई देवी कुलदेव होता, 20-1 वर्षापूर्वीची गोष्ट आहे, धंद्याच्या दर्शनाला आम्ही गेलो. झुळझुळ नदी वाहत होती आणि मंडळी त्या झुळझुळी वाहणाऱ्या नदीच्या काठावर पूर्ण आंबराई होती, पूर्ण आंबराई. त्या नदीमध्ये आम्ही पाय धुतले, आंबराईची सावली बघितली, आश्चर्याने त्या आंब्याच्या झाडांकडे पाहिलं. इतकं छान वाटलं, हिरवेगार दाट अशी ती आंब्याची राई पाहून मन प्रसन्न झाला. आणि मग आम्ही आमच्या धंद्याच्या दर्शनाला गेलो. तेव्हा मंदिर एकदम साधं होतं, छोटंसं होतं.
आत्ता मंदिराचा जीर्णोद्धार झालेला आहे, आत्ता पण मी जाते आणि मंडळी मला खूप दुःख होत आहे, अहो नदीच हरवली आहे. मी खोटं नाही सांगत आहे तुम्हाला, नदी नाही आहे, नदीमध्ये घरं बांधलीत लोकांनी आणि आमराई छे तिचा तर मागमूसुद्धा नाही, मागमूसुद्धा नाही. बापरे, तुमच्याशी बोलताना मला प्रचंड खेद होत आहे. माणूस काय करतोय व स्वतःचा सर्वनाश करून घेतोय. आमराई गेली, नदी गेली, अशीच परिस्थिती जिकडे तिकडे आहे. बागा जात आहेत, तोडल्या जात आहेत, पेरूच्या बागा तुटत आहेत, आंब्याच्या राह्या तुटत आहेत आणि प्रचंड 35-35 मधली इमारती उठत आहेत. काय होणार आहे आपलं, काय भवितव्य आहे, गॉड नोज, माहीत नाही मला. मला सांगतानाही वाईट वाटतंय. तुम्ही मात्र झाडांची कधीच अवहेलना करू नका, प्लीज. बाय बेटांना.

0: राम राम मंडळी डॉक्टर राजेश शिनामदेव आहे. म्हणजे तुमचा लाडका बाळू बाळू आणि यामध्ये तुमचं खूप खूप स्वागत. आज आपल्या बरोबर परत आहेत सायकोलॉजिस्ट सायकॅट्रिस्ट काउन्सिलर डॉक्टर आनंद पाटील. आनंद राम राम.
1: राम राम
0: आनंद. मागचा विषय कंटिन्यू करूया. मला एक सांग, आता शब्दशः अर्थ नको घेऊ. असं आपण लहानपणापासून ऐकत आलोय, आपले पूर्व जात ही लाईन आहे, म्हण आहे काय म्हण, की स्वभावाला औषध नसतं. याच्यात औषध म्हणजे तू जसा जन्मलायस तसाच त्या स्वभावाने मरणार. आता तुझी 25 वर्षाची प्रॅक्टिस आहे, तुझं मत काय या म्हणीबद्दल की स्वभावाला औषध नाही, स्वभाव बदलत नाही?
1: तर काही प्रमाणात हे खरं आहे, कारण आम्ही त्यांचीच मदत करू शकतो जो ह्या मदत घेण्याच्या प्रोसेसमध्ये भाग घ्यायला तयार आहे. जसं उदाहरणार्थ एखाद्या व्यक्ती तापट स्वभावाचा आहे, तर जर तो त्याला जाणवतं की आपल्या ह्या स्वभावामुळे
0: आपला स्वभाव म्हणजे जन्मदा स्वभाव तू ओके,
1: तर जो पहिल्यापासून आहे त्याला स्वभाव म्हणतो आपण, आणि एका लेवल नंतर जे लक्षणं बदलतात त्याला आजार समजतो.
0: व्हेरी गुड.
1: तर एखाद्याचा स्वभाव तापट आहे आणि त्याच्या लक्षात येतं की त्याच्यामुळे माझी नाती खराब झाली, माझं बिझनेसमध्ये नुकसान झालं, तर त्याला रिअलाइज होतं की हा स्वभाव मला त्रास देतोय, याच्याबद्दल मला काहीतरी केलं पाहिजे. जेव्हा तो मदत मागायला येतो तेव्हा त्याची मदत करणं सोपं जातं. पण समजा त्याची पत्नी किंवा त्याची बहीण भाऊ आई वडील आले की याचा स्वभाव तापट आहे, याच्यासाठी काहीतरी करा, आणि जर त्याच्या मनाची तयारी नसेल त्या प्रोसेसमध्ये भाग घ्यायची, तर मग कठीण जातं, चॅलेंजिंग होतं.
0: अच्छा, म्हणजे मला जर मान्य झालं, मला म्हणजे मला जाणवलं पाहिजे आत खोलवर की यार हा माझा चांगलापणा हा वाईटपणा, म्हणजे चांगुलपणा पण वाईट असेल का रे? अति
1: चांगुलपणा पण कधी कधी त्रासदायक ठरतो, कारण लोक गैरफायदा घेतात. जो काम करतो ऑफिसमध्ये त्याच्यावरच जास्त काम थोपलं जातं, आणि जे काम चुकार आहेत त्यांना सूट दिली जाते. तर कुठलीही गोष्ट अति झाली की त्रासदायक असते.
0: हा, खूप सुंदर बोललास.
1: जसं उदाहरणार्थ आता मिलिटरीची लोक असतात, त्यांना डिसिप्लिनची सवय असते, पण घरी पण ते डिसिप्लिन करायला लागतात. जर बायकोचा स्वभाव वेगळा आहे, मुलांचा स्वभाव वेगळा आहे, त्यांना ते नाही जमत. एकच फॉर्म्युला सगळीकडे वापरायचा नसतो. तर कधी कधी जे आर्मीसाठी चांगलं आहे डिसिप्लिन, ते घरी क्लेश तयार करतं, घरच्यांचा स्ट्रेस लेवल वाढतो. तर म्हणून अॅडॅप्ट करायला शिकायला पाहिजे की ऑफिसमध्ये वेगळं, जिथे जे गरजेचं ते केलं, घरी घरच्यांचा स्वभाव कसा आहे तर ते सगळं गृहित धरून मग धोरण तसं बदलायला पाहिजे.
0: ओके. आनंद, मला तुझ्याशी बोलताना हे जाणवत आहे, हा एक दोन पार्टचा विषय नाही आहे, आपण थोडासा हा सेशन प्रॉपर 4-5 पार्टमध्ये करावं. आता मला सांग की सर्वात पहिले मला त्रास आहे हे मला जाणवलं पाहिजे, माझ्या घरच्यांना जाणवलं पाहिजे, जेणेकरून मी त्यापर्यंत आलो पाहिजे. तर अॅबनॉर्मल स्वभाव म्हणजे नेमकं काय? तू जसं म्हटला की स्वभाव जन्मजात असतो, आजार नंतर होतो, मानसिक आजार म्हणजे काय?
1: मानसिक आजार आपण त्याला म्हणतो जेव्हा भावना विचार आणि वर्तणूक याच्यात जर बदल झाला आणि त्याचा त्रास व्हायला लागला तर त्या प्रॉब्लेमला मग मानसिक आजार म्हणतात. आता उदाहरणार्थ की थोड्या दिवसांसाठी त्रास होत असेल आणि माणूस जर तो स्वतःहून जर ते हँडल करू शकतो, त्याच्यातून बाहेर येऊ शकत असेल, तर मग त्याला आजार नाही म्हणणार. पण एक ठराविक काळ गेला तरी सुद्धा त्याच्यातून बाहेर येता नाही येते, मग त्याला आजार म्हटलं जातं. जसं उदाहरणार्थ आता डिप्रेशन आहे, तर लोक कॉमनली यूज करतात का रे जाम डिप्रेस्ड वाटतंय मला, पण ते एक दोन दिवस वाटल्यानंतर ते सावरतात, मग त्याला आम्ही आजार नाही म्हणत. किंवा एखाद्या व्यक्ती घरी आजोबा वारले समजा आणि त्याच्यामुळे दुःख झालं, तुम्ही क्लोज होता आजोबांना, तुम्हाला वाईट वाटतंय, दुःख वाटतंय, तर काही दिवस तुम्हाला ते दुःख वाटणार आहे, तर त्याला डिप्रेशन नाही म्हणत. पण जर सातत्याने तुम्हाला तसं वाटायला लागलं, म्हणजे 2 आठवडे गेले, 3 आठवडे, 4 आठवडे गेले तरी सुद्धा तुम्ही त्याच्यातनं बाहेर येऊ शकत नाही आहात, तेव्हा मग ते आजाराची सुरुवात झाली असं आम्ही म्हणतो.
0: म्हणजे आता काहीतरी सिच्युएशन आलं त्याच्यामुळे मी अति आनंदी झालोय, अति दुःखी झालोय, तो पिरियड 1-2 दिवसाचाच असला पाहिजे,
1: काही दिवस
0: है ना, त्याच्यानंतर जर तो राहत असेल तर समथिंग इज रॉंग विथ यू.
1: जसं डिप्रेशनसाठी 15 दिवसाचा क्रायटेरिया आहे.
0: ओके.
1: की 15 दिवसापेक्षा जास्त जर लक्षणं टिकून राहिली याचा अर्थ आजार आहे आणि मग मदत घ्यायला पाहिजे.
0: ओके. व्हॉट इज डिप्रेशन?
1: डिप्रेशन असा आजार आहे ज्याच्यामध्ये जास्तीत जास्त वेळ आणि जास्तीत जास्त दिवस आठवड्यातले जर तुम्ही नाराज असायला लागलात, उदास वाटायला लागलं, तुमचा उत्साह कमी झाला, इंटरेस्ट कमी झाला, एनर्जी लेवल कमी झाली, ओव्हर थिंकिंग करायला लागला, जास्त विचार करायला लागला, आणि जर तुम्हाला असे टोकाचे विचारायला लागले की जगण्यात काय अर्थ नाही, काही उमेद नाही राहिली, स्वतःबद्दल असं वाटायला लागलं की मी काही कामाचं नाही आहे, वर्थलेस फिलिंग यायला लागलं, आणि कधी कधी ह्या जगण्यातच काय अर्थ नाही, त्यापेक्षा मी मरून गेलेलं बरं किंवा कुठेतरी निघून गेलेलं बरं, आत्महत्येचे विचारायला लागले, तर ही सगळी जी लक्षणं आहेत ही डिप्रेशनची लक्षणं आहेत. आणि जर ही लक्षणं ठराविक काळासाठी म्हणजे 15 दिवसांपेक्षा जास्त जर राहिली तर डेफिनेटली हा डिप्रेसिव्ह डिसऑर्डर आहे आणि त्याला सायकॅट्रिस्टकडे जायला पाहिजे.
0: काय येतं डिप्रेशन?
1: तसं मी म्हणालो की कॉमन कारण काय आहे की फॅमिली हिस्ट्री असते, म्हणजे जेनेटिक्स वीक असतं त्यांचं, आणि सिच्युएशनल रिझन्स असतात, म्हणजे सायकोलॉजिकल रिझन्स पण असतात. काही इव्हेंट घडतो ज्याच्यामुळे धक्का बसतो आणि त्याच्यातनं सावरायला त्रास होतो, तर हे सोशल रिझन्स पण असतात. आणि काही पर्सनॅलिटीज असतात जे जास्त प्रोन असतात डिप्रेशनसाठी. जसं उदाहरणार्थ काही अँक्शियस पर्सनॅलिटीचे लोक असतात किंवा डिपेंडेंट पर्सनॅलिटीचे लोक असतात की ज्यांना लोकांवर जास्त अवलंबून राहतात ते, आणि मग त्या व्यक्तीने समजा जर नीट साथ दिली नाही तर त्यांना मग घबराट व्हायला लागते, त्यांना टेन्शन यायला लागतं, उदास वाटायला लागतं. तर ही कॉमन कारणं आहेत ज्याच्यामुळे डिप्रेशन होऊ शकतं. पण सगळ्यात महत्वाचं कारण जे आहे तर ते आहे की ब्रेनमध्ये विचारांचं आणि भावनांचं जे केंद्र असतं तर त्याच्यामध्ये तो सिरोटोनिन नावाचा जो केमिकल असतो तर त्याची कमतरता सुरू व्हायला लागली तर लक्षणं दिसायला लागतात.
0: चल आनंद, मी मध्यंतरी असं ऐकलं होतं, वाचण्यात आलं इनफॅक्ट माझ्या, की काय काय फूडमुळे सेरोटोनिन वाढू शकतं, इज इट ट्रू?
1: हो डेफिनेटली, जे फर्मेंटेड प्रोडक्ट्स असतात तर त्याच्याने सेरोटोनिन वाढू शकतं. पण याच्यावर खूप रिसर्च झाला आहे आणि फक्त असं करून बघितलेलं आहे लोकांनी की फक्त असे फूड्स देऊन आजार बरा होतो का, तर त्या रिसर्चमध्ये असं लक्षात आलं की दॅट इज नॉट इनफ. फक्त फूड चेंजेस करून डिप्रेशन पूर्ण जात नाही.
0: ओके,
1: ते ऍडिशनल गोष्टी झाल्या की ऍडिशनल तुम्ही
0: सप्लिमेंट म्हणून, वेगळे सप्लिमेंट म्हणून बघावं. अर्लीएस्ट विजिट टू डॉक्टर इज द बेस्ट.
1: अर्ली डिटेक्शन, अर्ली ट्रीटमेंट, बेस्ट रिझल्ट,
0: है ना. डिप्रेशन आलंय, एखाद्या सिच्युएशनमुळे आलंय आणि त्यामुळे ती कम्प्लीट फॅमिलीच डिप्रेस झालेली आहे आणि एकमेकांच्या सहवासामुळे ते अजून डिप्रेस होत आहेत, असं घडतं?
1: डेफिनेटली. समजा घरातले एक मेंबर डिप्रेस असेल, आणि जसं माझा एक पेशंटचा किस्सा मला आठवला की कोविडमध्ये त्याचा जॉब गेला होता, 2 वर्ष झाली जॉब नव्हता, त्यांचे सेव्हिंग्स ते संपवत होते, आणि कोविड पिरियडमध्ये त्याच्या मनात जे डिप्रेशन यायला लागलं, अँझायटी यायला लागली, तर त्याला बाहेर पडायची भीती वाटायला लागली. म्हणून कोविड संपल्यानंतर तो जॉब शोधायला बाहेरच पडे ना, त्याला असं वाटायचं की मी बाहेर पडलो तर मला चक्कर येईल, मला घबराट होईल, मला काय, मी जर चक्करून पडलो तर माझं कोण बघेल. तर म्हणून तो घराबाहेर एकटा पडायचाच नाही, तर म्हणून त्याने इंटरव्ह्यू देणं बंद केलं. इंटरव्ह्यूमध्ये गेला कसं तरी त्याला घेऊन गेले सगळेजण, मित्रमंडळी घेऊन आला की ये आमची ओळख आहे तुझं होऊन जाईल काम. तर इंटरव्ह्यूमध्ये त्याला बोलता आला नाही, ब्लँक झाला तो, घबराट झाली त्याला, पॅनिक झाला तो. तर अर्निंगचे सोर्सेस बंद झाले, तो पण ऍक्टिव्ह नाहीये, तर त्याच्यामुळे बायको पण डिप्रेस व्हायला लागली, मुलांवर परिणाम व्हायला लागला, मुलांना इन्सिक्युअर वाटायला लागलं की पुढे कसं होईल काय होईल, तर पूर्ण घरातलं वातावरण बिघडलं. मग शेवटी कसं बसं ते ट्रीटमेंटला आले आणि मग त्याची घबराट कमी झाली. मग त्याला आम्ही छोटे छोटे टास्क दिले, त्याला असं सांगितलं की ठीक आहे आधी तू फक्त 1 किलोमीटर एकटा जा पुढे सामान घेऊन ये. ते जमायला लागल्यानंतर त्याचा थोडा कॉन्फिडन्स वाढला, मग त्याला सांगितलं की आता तू 3 किलोमीटर एकटा जा. असं हळूहळू ग्रेडेड त्याला आम्ही चॅलेंजेस दिले आणि प्रत्येक चॅलेंज पूर्ण झाल्यावर त्याचा तो कॉन्फिडन्स वाढायला लागला. मग त्याला आम्ही तयारी करायला सांगितली की इंटरव्ह्यूची तयारी कर, एक कॅमेरा ठेवून रेकॉर्ड कर फोनमध्ये की तू कसा बोलतोयस, मग तुला फीडबॅक मिळेल, मग तू त्याच्यात इम्प्रुव्हमेंट करू शकशील. तर त्याची अशी तयारी करून घेतली आणि मग शेवटी त्याने इंटरव्ह्यू दिला, इंटरव्ह्यू त्याला जॉब सिलेक्शन झालं आणि आता गाडी रुळावर आली.
0: आनंद, आता आम्ही ना फक्त पेशंटकडे बघतो, अरे हा सगळं बघतोय, जर बाहेर जा फिरायला जा, किती बोर करतोय तुझ्यामुळे आम्हाला कंटाळा येतो, पण तो डिप्रेस पेशंट तो आतून काय झालेला असतो?
1: हा कॉमन सल्ला घरचे देत असतात की जरा हवा बदल करा त्याला बरं वाटेल. तर जो पेशंट डिप्रेस असतो ना, तो काश्मीरला जरी गेला तरी तो एन्जॉय करू शकत नाही, कारण त्याला ते सगळं निरर्थक वाटतं, त्याचं जे लक्षच लागत नाही कशात, आणि तो डिप्रेस असल्यामुळे त्याच्यातली तो मजा घेऊ शकत नाही. तर म्हणून आम्ही सांगत असतो आधी डिप्रेशनची ट्रीटमेंट करा, त्याला बरं वाटायला लागल्यावर मग त्याला काश्मीरला न्या, तर तो एन्जॉय तरी करेल.
0: नाही, डिप्रेस पेशंट आतून काय झालेला असतो, किती तुटलेला असतो, म्हणजे सल्ला देणं सोपं आहे, पण तो पेशंट आतून काय फिलत करत असतो स्वतःबद्दल?
1: तर बऱ्याच वेळा पेशंट जेव्हा डिप्रेस असतो तर त्याला त्याची कार्यक्षमतेवर परिणाम झालेला असतो, म्हणून त्याला गिल्ट पण वाटत असतं, त्याला शरम पण वाटत असतं,
0: त्याला माहितीये त्याला त्रास होतोय, आतून जाणीव आहे त्याला.
1: म्हणजे बऱ्याच काही लोकांना जाणीव असते पण काही लोकांना समजतच नसतं की त्यांना काय होतंय, ते स्वतःलाच दोष देत असतात की मी कामावर जात नाहीये, माझ्याकडनं होत नाहीये, तर ते स्वतःला दोष देत असतात, स्वतःला कोसत असतात. ह्या ज्या भावना आहेत की गिल्टी वाटणं, शरम वाटणे, पश्चाताप वाटणे,
0: आणि त्याच्यामुळे तो लोकांना बाहेर जाणं हे करणं अवॉइड करतोय,
1: कारण लोक विचारतील ना की तू सध्या काय करतोय,
0: डिफेन्सिव्ह मेकॅनिझम,
1: लोक विचारतील ना की सध्या तू काय करतोस, तुम्ही काय सांगू त्यांना, त्यापेक्षा नकोच भेटायला कोणाला.
0: किती महत्वाचं आहे ना रे, त्याच्यासाठी त्याची हालत काय असेल, आपण फक्त त्याला वेडा वेडा म्हणतो, काय करत नाही हे करत नाही, त्याची हालत काय होत असेल बिचारे.
1: नातेवाईक म्हणतात की याला काम करायचं नाही म्हणून हा जात नाही,
0: त्याला त्याच्यावरच ब्लेम,
1: उलट ब्लेम, मग त्याला अजून गिल्टी वाटतं. ऍक्च्युली त्याला इच्छा असते पण ड्राईव्ह नसते, जी
0: उत्स्फूर्त उर्मी नसते.
1: इच्छा असते, करायचं आहे, पण हिंमत होत नाही.
0: त्याला ती त्याची जाणीव आहे, त्याच्यामुळे पण तो मरत असेल आणि लोक बोलत आहेत त्याच्यामुळे पण तो आतल्यात मरतोय.
1: म्हणजे सगळीकडनं तो अजून खचत जातो.
0: तो आला की तू त्याला मेडिसिनल पण करतो आणि काउन्सिलिंग पण करतो, आणि त्यावेळेस तू घरच्यांना काय सांगतो की ह्या पेशंटला कसं हँडल करा?
1: तर ह्या आजाराबद्दल माहिती देणं म्हणजे एज्युकेट करणं लोकांना, हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे ट्रीटमेंटचा.
0: आणि मग त्यावेळेस फॅमिलीमध्ये कोणाकोणाला बोलवावं लागतं?
1: जे कोणी फॅमिली मेंबर्स आहेत,
0: सगळ्यांना बोलतो.
1: जर कोणी जे लाईफ पार्टनर असेल, पेरेंट्स असतील, किंवा जेव्हा मुलांना प्रॉब्लेम्स येतात तेव्हा त्यांच्या आई वडिलांना समजून सांगणं, तर की हा आजार आहे, हा आजार कशामुळे झालेला आहे, हा जो पेशंट आहे हा काय हे मुद्दामन करत नाहीये, तर ह्या आजारामध्ये असं होतं म्हणून तो कामावर जात नाहीये, तो ऍक्टिव्ह नाहीये, हे सगळं जेव्हा त्यांचे समज गैरसमज दूर केल्यानंतर औषधाचं महत्व काय आहे, तुमचे काही प्रश्न आहेत का ते विचारा, म्हणजे मनात काही संकोच ठेवू नका, तर अशा पद्धतीने आम्ही त्यांना बोलतं करतो आणि एज्युकेट करतो. हा भाग जर नीट केला तर पुढचं काम सोपं होऊन जातं.
0: अच्छा, तू जसं म्हटलं की जितक्या लवकर पेशंट येईल तितकंच चांगला. पेशंटने याच्यात टाळलं, त्याला समजलं नाही किंवा त्याच्याकडे लक्ष देणारं कोणी नाहीये, त्यामुळे डिप्रेशन खूप क्रॉनिक झालं तर काय होतं?
1: बऱ्याच वेळा हा आजार स्वतःहून बरा होत नाही, तर तो त्याची कार्यक्षमता कमी कमी कमी होत जाते, आणि बऱ्याच वेळा नातेवाईक पण आहे ना अगदी असं हिंमत सोडून देतात की आता हा असाच राहणार आहे असं समजून ते गिव्ह अप करतात. तर ते सगळ्यात वाईट आहे, कारण तो पेशंट पण हे बघत असतो की आता हे मला यांनी सांगणं पण बंद करून टाकलं, तो अजून खचत जातो, तो अगदी आपल्या एका कोशात जायला लागतो. तर डेफिनेटली मदत घ्यायला पाहिजे. बऱ्याच वेळा काय होतं की लोकांना असं वाटतं की हा आधी चांगला होता, अचानक हा असा झाला, याला काही बाहेरचं तर नाही झालेलं ना.
0: हा एक नवीन प्रकार तो राहिलाच विचारायचा.
1: तर लोकांना असं वाटतं की कोणीतरी नजर लावली, आमचं सगळं चांगलं चाललं होतं, लोकांना बघवत नाही, कुणीतरी काहीतरी चारलं असेल, खाऊ घातलं असेल, तर असे खूप समाजात आपल्या प्रचलित आहेत असे विचार.
0: आणि हे सगळ्या स्ट्रॅटामध्ये
1: अगदी एज्युकेटेड लोकांसुद्धा, आणि आमच्याकडे यायच्या आधी बरेच लोक बाहेरचं बघून आलेले असतात, भक्ताकडे जाऊन आलेले असतात, आणि मग शेवटी कुठेच फरक नाही पडत, मग कुणीतरी सांगता अरे आमच्या डॉक्टरांकडे जा, आमच्या पेशंटला बरं पडलं.
0: अनंत सॉरी अगेन आय विल इंटरप्ट यू. तसं पाहिलं जर लवकर समजलं तर ट्रीटमेंट इज इझी ना,
1: आणि रिस्पॉन्स इज बेटर.
0: हा रिस्पॉन्स इज बेटर, इट्स नॉट दॅट कॉम्प्लिकेटेड ना. वी मेक इट, वी एज अ पेशंट मेक इट कॉम्प्लिकेटेड.
1: खरं तर आपल्या समाजात काय आहे की लोकांना अशी धारणा असते की काहीतरी ग्रह खराब आहेत किंवा कोणीतरी बाहेरचं केलं असेल, म्हणून ते पुजाऱ्याकडे जातील, कुंडली दाखवतील, भक्ताकडे जातील, हे सगळे प्रयोग जे आहेत, अंगठ्या घालतील, काय काय अजून क्रिस्टल्स घालतील, तर हे सगळे प्रयोग केल्यानंतर जेव्हा फरक नाही पडत त्यावेळेस मग त्यांना वाटतं की आता पुढे काय करायला पाहिजे. तर कोण ना कोणतरी पेशंट सांगतो त्यांना की अरे मला पण असं झालं होतं, तुम्ही तिकडे जा, तुम्हाला फरक पडेल. माझ्याकडे तर एक अशी पेशंट आहे, गावातली पेशंट आहे, तर तिला दडपण यायचं, घबराट व्हायची, उदास वाटायचं. तिला फरक पडला म्हणून तिने तिच्या गावात ना माझ्याकडे कमीत कमी 15 पेशंट पाठवले असतील.
0: काय बोलतोय?
1: म्हणजे तिच्या गावातले जे डॉक्टर होते ते फक्त सलाईन लावायचे आणि इंजेक्शन द्यायचे पेशंटला, पण ती ओळखायची का अरे तुला असं होतंय ना, तुला हा त्रास नाहीये, तू सलाईन इंजेक्शन नको घेऊ, तू अशा डॉक्टरांकडे जा.
0: किती
1: शिकलेली पण नाहीये, ती जी बाई आहे ती शिकलेली पण नाहीये, पण ती ओळखायची कोणाला अँग्झायटी आहे, कोणाला डिप्रेशन आहे, ती बरोबर पाठवायची. म्हणजे आतापर्यंत जवळजवळ 15 पेशंट माझ्याकडे पाठवले असतील आणि सगळे बरे झाले, म्हणून ती एकदम छाती ठोकून सांगते आमच्या डॉक्टरकडे जा.
0: क्या बात है. बरं, आता ह्याची लाईन ऑफ ट्रीटमेंट जर अर्ली स्टेज आला, मिड स्टेज आला, लेट स्टेज आला, तर ट्रीटमेंटचं ड्युरेशन किती असते?

0: चांगला ठेव, हे सगळं एज्युकेट करावं लागतं. ज्या पेशंट्सला कधी परत एकदा डिप्रेशन होतं किंवा दोनदा तीनदा होतं आयुष्यात डिप्रेशन, हा रिलॅप्स होतो,
1: आणि ते किती दिवसांनी होतं असं काही सांगतो,
0: असं काही फिक्स नसतं,
1: कारण ट्रिगर झालं.
0: हा, तर काही लोकांच्या जीवनात खूप चॅलेंजेस असतात, ऑनगोईंग प्रॉब्लेम्स असतात ज्यांना काही उत्तर नसतं. जसं फॉर एक्झाम्पल आर्थिक अडचणी असतात, तर त्याच्यावर त्यांना काही इमिजिएट सोल्युशन नसतं, तर त्यांना परत डिप्रेशन येण्याची शक्यता असते. किंवा काही घटना घडतात,
1: ट्रीटमेंट पूर्ण झाल्यावर सुद्धा,
0: हा समजा एखादा मोठी घटना घडली आयुष्यात, तर त्याच्यानंतर परत एकदा डिप्रेशन येऊ शकतं. कारण मुळातच ही व्यक्ती जी आहे ही सेन्सिटिव्ह आहे आणि त्यांना टेंडन्सी आहे डिप्रेशनची, म्हणून त्यांना डिप्रेशन परत येऊ शकतं. मग अशा वेळेस परत ट्रीटमेंट सुरू करावी लागते. मग आम्ही जरा म्हणतो त्यांना की जा ठीक आहे, तुम्हाला दुसऱ्यांदा झालं ना, तर ह्यावेळेस आपण जरा मेंटेनन्स थेरपी थोडीशी जास्त घेऊ. तर मग 9 ते 12 महिन्याच्या ऐवजी तुम्ही 1-1.5 वर्ष घ्या, 2 वर्ष घ्या, आणि साईड बाय साईड काउन्सिलिंग करून त्यांना आम्ही परत एकदा उभं राहायला शिकवत असतो. मग त्यांचे कोपिंग स्किल्स इम्प्रूव्ह झाले, आम्हाला खात्री वाटली की आता हा बरा आहे, तर मग आम्ही परत एकदा त्यांना हळूहळू गोळ्या बंद करून, हळूहळू गोळ्या कमी करून बंद करायचा प्रयत्न करू.
1: म्हणजे हे जे हॅबिच्युअल असतील, जे इतके सेन्सिटिव्ह असतील, ज्यांना डिप्रेशन, मग त्यांना आपल्याला असं सांगता येत नाही का ही शुड विजिट काउन्सिलर रेग्युलरली इवन दो इज नॉट टेकिंग मेडिसिन, यू हॅव स्टॉप्ड हिज मेडिसिन.
0: जनरली काय असतं की ट्रीटमेंटचा भाग म्हणून त्यांना हेल्दी कोपिंग स्किल्स, एक्सरसाइज, प्राणायाम, मेडिटेशन हे तर आम्ही सांगतोच, आणि फॉलोअपचं महत्व पण सांगतो. आणि आम्ही त्यांना हे सांगतो की पुढे गोळ्या औषधं बंद झाल्यानंतर काही चॅलेंजेस आले तर लवकर सल्ला घ्या, आणि जर काही ऑनगोईंग इश्यूज असतील तर आमच्या टीममध्ये काउन्सिलर्स असतातच, तर तुम्ही त्यांच्याशी बोलू शकता. तर वेळेत सल्ला घ्या म्हणजे आजार होईपर्यंत थांबू नका.
1: ओके, यू मेन्शन मेडिटेशन वगैरे, हाऊ डज इट हेल्प इन केस ऑफ डिप्रेशन?
0: आता डिप्रेशन पेक्षा अँझायटीचे जे डिसऑर्डर्स असतात,
1: अँझायटीवर आपण नंतर बोलूया.
0: तर डिप्रेशनमध्ये जनरली प्राणायामाची जास्त फायदा, डिप्रेशनमध्ये प्राणायामाचा खूप चांगला रोल आहे. जसं उदाहरणार्थ भस्त्रिका प्राणायाम आहे, त्याच्याने ऊर्जा वाढते. तर डिप्रेशन इज अ लो एनर्जी स्टेट, तो प्राणायामाने ऊर्जा वाढवली तर त्याला डिप्रेशनमधून बाहेर व्हायला मदत होते. तर औषधोपचार, काउन्सिलिंग, प्राणायाम हे जे कॉम्बिनेशन आहे खूप सुंदर कॉम्बिनेशन आहे. आणि एक्सरसाइज इज द मोस्ट अंडर युटिलाइज अँटी डिप्रेसंट.
1: ओके,
0: म्हणजे व्यायाम, व्यायामामुळे मूड एलिव्हेट होतो, व्यायामामुळे मूड सुधारतो, पण व्यायाम हा खूप कमी वापरला गेलेला पर्याय आहे. तर माझ्याकडे व्यायाम करा असं मी सांगतो, तर बरेच लोक म्हणतात आम्ही करू पण करत नाहीत, म्हणून मी आठवड्यातनं 3 ऑनलाईन व्यायाम करतो. मंगळ, गुरु, शनी 7:30 ते 8:30 मी झूमवर व्यायाम करतो. ज्यांना जॉईन करायचं कंपनी हवी मी द्यायला तयार आहे असं म्हणून आमचं.
1: दिस इज ओपन फॉर एव्हरीबडी,
0: इट इज फ्री अँड ओपन फॉर एव्हरीबडी.
1: हे सांगतोस त्याचं आयडी?
0: आयडी आता मला लगेच सांगता नाही येणार, पण
1: कळशील तू.
0: हा, कळतील ना.
1: ओके,
0: तर त्याच्यामध्ये जर आयडी हवी असेल म्हणजे, तर माझ्या युट्यूब व्हिडिओवर त्याचं आहे. म्हणजे
1: युट्यूबचं नाव काय?
0: डॉक्टर आनंद पाटील नाशिक जर सर्च केलं युट्यूबवर तर एक्सरसाइज नावाची जी प्लेलिस्ट आहे तर त्याच्यामध्ये सगळी माहिती दिलेली आहे.
1: व्हेरी गुड. बरं आनंद, आता मला एक सांग, डिप्रेशनचा आणि वयाचा काही संबंध आहे का?
0: तर जनरली डिप्रेशन असा आजार आहे जो मिडल एज मध्ये जास्त कॉमन आहे, पण लहान मुलांना सुद्धा डिप्रेशन होऊ शकतं.
1: लहान मुलांना म्हणजे?
0: अगदी, म्हणजे माझ्याकडे 5 वर्षाच्या मुलाला पण मी ट्रीट केलेलं आहे डिप्रेशनसाठी.
1: काय बोलतो?
0: त्याची लक्षणं काय होती माहितीये? की त्याची झोप कमी झाली होती, तो मित्रांबरोबर बाहेर खेळायला त्याला मनच लागायचं नाही, इच्छाच व्हायची नाही, तो घरातच बसायचा. तर त्याला डार्क सर्कल झाले होते डोळ्याखाली, आणि त्याचं जेवण पण कमी झालं होतं, अभ्यासात लक्ष लागत नव्हतं, खेळण्यात लक्ष लागत नव्हतं. तेव्हा मग त्याला एका पीडियाट्रिक डॉक्टरांनी पाठवलं होतं की तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घ्या. अगदी 5 वर्षाच्या मुलाला सुद्धा डिप्रेशन होऊ शकतं. आणि त्याच्या वेळेस आम्ही जेव्हा हिस्ट्री घेतली तर कळलं की त्याच्या आईला पण डिप्रेशन होतं, आईच्या आईला पण डिप्रेशन होतं. म्हणजे तिथे फॅमिली हिस्ट्रीचा फार मोठा रोल होता, आणि औषधोपचाराने तो नंतर त्याचे रुटीन ऍक्टिव्हिटीज रिझ्युम करू शकला.
1: वा, बोलता बोलता हे सेशनही संपलंय आनंद. पुढच्या आठवड्याचं पण अँझायटी बद्दल बोलूया. चालेल, राम राम मंडळी, फेडूया.

स्वार्थ दासबोध, निरूपणकार पद्माकर देशपांडे, भाग 218, दशक 17, समास 2, शिवशक्ती निरूपण नाम समास। जय जय रघुवीर समर्थ। नवरीचं मन नवऱ्यावर, नवऱ्याचं मन नवरीवर असा वासनेचा प्रकार आहे, तो मुळापासून पाहावा। वासना ही मुळामध्ये अभेद असते, देहाच्या संबंधामुळे तिच्यामध्ये भेद निर्माण होतो। देहाचा संबंध तुटला की भेद नाहीसा होतो। नरनारीचं हे बीज आहे, त्याचं कारण शिव आणि शक्तीमध्ये आहे। देह प्रमाण धरल्यावर हे लक्षात येतं। नाना प्रीतीच्या वासना एकाच्या एकाला कळत नाहीत। तीक्ष्ण दृष्टीने अनुमान केलं तर काही समजतं। बालकाला माता वाढवते हे पुरुषाच्याने घडत नाही। ही उपाधी जिच्याने वाढते तिला वनिता असं म्हणतात। तिला वीट नाही, कंटाळा नाही, आळस नाही, त्रास नाही, मातेसारखी माया कुठेच नाही। नाना उपाधी ती वाढवते, नाना मायेने गोवली जाते, नाना परीने प्रपंचावर प्रीती करते। पुरुषाला स्त्रीचा विश्वास वाटतो, स्त्रीला पुरुषाचा संतोष वाटतो। परस्परांनी वासनेला बांधून टाकलेला आहे। ईश्वराने हे एक मोठं सूत्र केलं आणि मनुष्य मात्र त्याच्यामध्ये गुंतून राहिले। लोभाचे गुंडाळे केले आणि काही समजणार नाही असं केलं। अशी ही स्त्री पुरुषांची परस्पर आवड मुळापासून निर्माण झालेली आहे, ती विचारपूर्वक पाहावी। मुळातून सूक्ष्म निर्माण झालं असं स्पष्ट दिसून आलं, असं उत्पत्तीचं कार्य उभयतासाठी चालतं। मुळामध्ये शिवशक्ती ही खरी पुढे वधू वर झाली आणि 84 लक्ष योनीत विस्तारली असं शिवशक्ती स्वरूप आहे। हे वर्णन केलं हे श्रोत्यांनी लक्षात घेतलं पाहिजे, याचा विचार केल्याशिवाय बोललं ते व्यर्थ होय। इथे श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे शिवशक्ती निरूपण नाम समास द्वितीय समाप्त। जय जय रघुवीर समर्थ। दशक 17, समास 3, श्रवण निरूपण नाम समास। जय जय रघुवीर समर्थ। थांबा थांबा थांबा, आधीच ग्रंथ सोडू नका, सांगितलं ते सावधपणे ऐका। श्रवणामध्ये सार म्हणजे अध्यात्माचं निरूपण आहे, ते नीट ऐका। मन शुद्ध करून या ग्रंथाचं मनन करावं। श्रवण मननाचा विचार केल्याने निज ध्यासाने साक्षात्कार होतो आणि त्यामुळे रोकडा मोक्ष मिळतो। इथे उदार बोलूच नाहीये। नाना रत्नांचं परीक्षण केलं किंवा वजन केलं, उत्तम सोनं मुशीत घातलं या संदर्भात सावधान असावं। नाना नाणी मोजून घ्यावी, नाना परीक्षा करावी, विवेकी माणसाशी सावधपणाने बोलावं। जसं लाखेचं धान्य निवडून अर्पण केलं तर ते मान्य होतं, न निवडता अर्पण केलं तर ते अमान्य होतं, देवराग होतो। एकांतातील नाजूक कारभार तिथे अति तत्पर असावं, पण त्याच्या कोटीपटीने अध्यात्मग्रंथाचा विचार केला पाहिजे। कहाण्या, कथा, गोष्टी, पोवाडे, नाना अवतार, चरित्र या सगळ्यांमध्ये अध्यात्मविद्या श्रेष्ठ आहे। जुन्या काळातील गोष्टींना ऐकलं त्याच्यामुळे हाताला काय लागलं, पुण्य प्राप्त झालं असं म्हणतात, पण ते दिसत तर नाही। तसं अध्यात्मसार नाही, हा अनुभवाचा विचार आहे। ते समजायला लागलं की तुमचे अंदाज नाहीसे होतात। मोठमोठे होऊन गेले त्या आत्म्यामुळे जगले, त्या आत्म्याचा महिमा सांगेल असा कोण आहे। युगानुयुगे एकटा तिन्ही लोक चालवतो, त्या आत्म्याचा विवेक पाहिलाच पाहिजे। प्राणी आले ते येऊन गेले, त्यांनी वर्तन केलं, त्या वर्तणुकीच्या कथन इच्छेनुसार केलं। जिथे आत्मा जागृत नाही तिथे सगळं सपाट, आत्म्याशिवाय सगळे लाकडं, दुसरं काय। असं आत्मज्ञान वरिष्ठ आहे, त्याच्यासारखं दुसरं काही नाही। सृष्टीमध्ये विवेकी सज्जन आहे तेच हे जाणतात। पृथ्वी आणि पाणी तेज याचा पृथ्वीमध्ये स्थूल रूप असल्याने त्याचा उलगडा पृथ्वीवरच होतो। अंतरात्मा तत्वबीज ते वेगळंच राहिलं। वायूच्या पलीकडे जो काही विचार आहे त्याच्याजवळच आत्मा पुरुषाला सापडतो। वायू, आकाश ही गुणमाया, प्रकृती पुरुष ही मूळ माया। सूक्ष्म रूप असल्याने त्याची प्रचिती येणं कठीण आहे। मायेच्या गोंधळामुळे सूक्ष्ममध्ये मन कोण घालणार। ज्याला समजली त्याची संदेह वृत्ती सुटून गेली अशी माहिती समर्थ देत आहेत। पुढील माहिती ऐकूया पुढील भागात।

0: नमस्कार, मी दत्ता सरदेशमुख नाशिकहून बोलतोय. आजच्या आपल्या कार्यक्रमात ऐकूया,
1: श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. देहच मी हा भ्रम. आपण कोण, आपलं कर्तव्य काय हे कळणं जसं व्यवहारामध्ये जरूर असतं, तद्वतच परमार्थात सुद्धा मी कोण हे कळलं पाहिजे. ज्याला मी माझं म्हणतो तो मी नव्हे खास. माझा देह म्हटल्यावर मी त्याहून निराळाच नव्हे का? देहाला ताप आला तर मला ताप आला, देह वाळला तर मी वाळलो, असं म्हणतो ही चूक, हाच भ्रम. वास्तविक देहाहून वेगळा असूनही देहच मी अशी भावना केली म्हणून मी सुखदुःख अनुभवू लागलो. दुःख नको, सुख हवं असं मला वाटतं. याचा अर्थ माझं मूळचं स्वरूप हे नित्य सुखरूपच असलं पाहिजे. नदीच्या पात्रातलं पाणी आणि तिथूनच भांड्यात आणलेलं पाणी दोन्ही एकच आहे, पण भांड्यातल्या पाण्याला चव किंवा स्वाद निराळाच येत असेल तर भांड्यात घाण आहे असं आपल्याला समजतं. तसं सुखरूप असणाऱ्या आत्म्याचाच अंश असलेला जीव दुःखरूप झाला याचं कारण देहसंगती. एका गृहस्थाची बायको बाळंत झाली तेव्हा त्याच्या मित्रानं डॉक्टरची मदत आणि अशा इतर अनेक बाबतीत धावपळ केली, पण त्यानं सोयर मुळीच पाळलं नाही. त्या मित्राप्रमाणे आपण देहाबाबत वागलं पाहिजे. एखादं झाड काढायचं असेल आणि ते पुन्हा वाढू नये अशी इच्छा असली तर त्याची पालवी वरवर खोडून काम होत नाही. त्याच्या मुळाला पाणी घालणं बंद केलं पाहिजे. तद्वतच संसाररूपी वृक्षाला आम्ही अभिमानाचं पाणी वारंवार घातल्यामुळं तो इतका फोफावलेला आहे, तो अभिमान नष्ट केला पाहिजे. मी कर्म केलं हा भ्रम टाकून दिला पाहिजे. खरा करता ईश्वर असताना जीव विनाकारणच मी करता आहे असं मानतो. कर्तृत्व आपल्याकडे घेतल्यामुळं जीव सुखदुःख भोगतो. तेव्हा मी करता नसून राम करता ही भावना वाढवणं हीच खरी उपासना आहे. आपल्या आयुष्यामध्ये ज्या ज्या गोष्टी घडतात त्या सर्व भगवंताच्या इच्छेनंच घडतात अशी पूर्ण खात्री झाली की मग सुखदुःख उरत नाही. ज्याची अशी खरी निष्ठा आहे त्याचं तेज काही निराळच असतं. अशा माणसाला अचल समाधान लाभतं. किंबहुना हेच साधुत्वाचं मुख्य लक्षण जाणावं, हे आपल्या अंगी यावं म्हणून साधनाची सर्व खटपट चालते. खरोखर तुम्हा सर्वांना आता पुन्हा एकच सांगतो की सदैव नामात राहण्याचा प्रयत्न करा आणि नीतीला धरून राहा, त्यानंच तुम्हाला भगवंत भेटेल. परमार्थामध्ये नीतीला, शुद्ध आचरणाला फार महत्त्व आहे. जो शुद्ध मनानं परमेश्वराचं चिंतन नामस्मरण करतो त्याला सहाय्य करायला परमेश्वर सदैव तत्पर असतो. आपण त्या परमेश्वराला शरण जाऊन त्याच्या नामाचं प्रेम मागूया. दीनदयाळ भक्तवत्सल परमेश्वर कृपेचा वर्षाव करेल याची खात्री बाळगा. नामस्मरण समजून करावं. समजून म्हणजे राम करता या भावनेत राहून करावं.
2: जानकी जीवन स्मरण जय जय राम.
0: श्रोते हो, हा होता आपला आजचा कार्यक्रम. पुन्हा भेटूयात.

0: नमस्कार श्रोते हो, मी अरुण सूर्यवंशी।
1: जीवन मूल्यांचं अक्षय पात्र या मालिकेत आपण ऐकणार आहोत प्राध्यापक प्रवीण दवणे लिखित घडणाऱ्या मुलांसाठी या पुस्तकाचे अभिवाचन। घडणाऱ्या मुलांसाठी भाग 30, शोध व्यक्तिमत्वातील श्रीमंतीचा या लेखाचा उत्तरार्ध। माझ्या बालमित्रांनो, तुमचे ध्येय केवळ खूप पैसा देणारी नोकरी एवढेच क्षुद्र असून चालणार नाही, तर नोटांच्या मूल्यापलीकडील अमूल्य कधीच न हरवणारे असेही काही जगात आहे हे समजून घेणारे मन हेच खरे धन आहे। आपण वृत्तपत्रात अनेक वेळा वाचतो, कुणीतरी बँक लुटून नेली, 50 लाख रुपये पळवले, 20 लाख रुपये पळवले, पण आपण असे वाचतो का कधी गोपीकृष्णाचे नृत्य पळवले, लता दीदींचा स्वर पळविला, जयंत नारळीकरांची बुद्धिमत्ताच पळवली? नाही ना वाचत असं काही, कारण दैवी देणगीबरोबर स्वतःच्या प्रयत्नांनी त्यांनी आपली कला आपल्या व्यक्तिमत्वाचा एक भाग करून टाकलेली असते। नाक कान डोळे तशी आपली कला, बंद मुठीत एखादा परिसाचा तुकडा असावा आणि त्याने सामान्य लोह सुवर्ण व्हावे अशी परिस व्यक्तिमत्व ज्यांना ज्यांना भेटतात त्यांचे जीवन हे सोने होते। कुठेतरी कस्तुरी मृग असावा परंतु त्याने सारे रान दरवळून टाकावे तशी ही व्यक्तिमत्व अवघं जग सुगंधित करतात। खरं तर तलवारीच्या बलावर राज्य जिंकणाऱ्या हुकुमशहापेक्षा अशी समृद्ध व्यक्तिमत्वाच्या बळावर हृदय जिंकणारी व्यक्तिमत्व निर्मिल्याचा आनंद त्या परमेश्वराला अधिक होत असावा। मला असं मनापासून वाटतं, तुम्ही पृथ्वीवरील अशा व्यक्तिमत्वांपैकी एक व्हावं। म्हणूनच तुमच्यापाशी ह्या मनमोकळ्या गप्पा मी करत आहे। हे नुसतं वाचून पूर्ण करायचं नाही मित्रांनो, ऐकून हवेत सुद्धा सोडून द्यायचं नाही, तर वाऱ्यावादळामध्ये देवघरात नंदादीप जपतो ना आपण, तसं हे जपायचं आहे आणि आपलं व्यक्तिमत्व उजळायचं आहे। एक कायमच लक्षात ठेवा मित्रांनो, प्रकट झालेला प्रत्येक क्षण बेभान वाऱ्याच्या घोड्यावर बसून क्षितिजाच्या प्रदेशाकडे निघाला आहे। चतुर मुलं ह्या धावत्या घोड्यावर स्वार होतात आणि त्यांच्यासाठी आकाशामध्ये एक नक्षत्र कायमचे उजळले जाते। प्रत्येकाचा आपला एक ध्रुव तारा असतो, अढळ अविचल याच ध्येयाच्या अढळ ताऱ्याकडे निघायचं एक माध्यम म्हणजे व्यक्तिमत्व होय। दिसणारे आपण आणि असणारे आपण यांची बेरीज व्हायला हवी। हे न सुटणारे गणित सोडविताना व्यक्तिमत्वाचाही विकास होतो। हा विकास, हा प्रकाश, ही आनंदाची नित्य दिवाळी या क्षणापासून तुमच्या व्यक्तिमत्वात उजळावी, हीच सर्व तुमच्यासारख्या ओळसर मनाच्या बालदोस्तांसाठी परमेश्वराकडे प्रार्थना। मित्रांनो, शोध व्यक्तिमत्वातील श्रीमंतीचा हा लेख या ठिकाणी संपला। भेटूया पुढील नवीन लेखासह पुढील मंगळवारी दुपारी 2 वाजता।
0: जीवन मूल्यांचं अक्षय पात्र या मालिकेत सध्या आपण ऐकत आहोत प्राध्यापक प्रवीण दवणे लिखित घडणाऱ्या मुलांसाठी या पुस्तकाचे अभिवाचन। तुम्हाला आजचा भाग कसा वाटला ते आम्हाला अवश्य कळवा। बालक व माझ्या पालक मित्रांनो, भेटूया याच कार्यक्रमात

मी डॉक्टर विनीता परांजपे. नमस्कार मित्र मैत्रिणींनो, आयुष्यात जगताना अनेकदा तुम्ही काय किंवा मी काय कधी मनात तर कधी जनात व्हाय मी हा प्रश्न, उत्तर नसलेला हा प्रश्न अनेकदा आपण विचारतो. खरं ना? कुणी देवाला, कुणी दैवाला, तर कुणी स्वतःला. प्रश्नकर्त्याला उत्तर मिळालंय कधी असं निदान माझ्या तरी ऐकिवात नाही. मग मीच उत्तर आपण शोधून काढावं म्हणून मी शोध मोहिमेला लागले. आणि गंमत म्हणजे या शोध मोहिमेत उत्तर मिळण्याऐवजी प्रश्नातली हवाच फुस्स झाली की हो. व्हाय मी मधला मी हा इंग्रजी भाषेतला असला काय किंवा आपल्या माय मराठीतला मी काय, या विश्वाच्या अफाट पसाऱ्यातली एक निर्मिती. उत्तुंग पर्वतराजी, अथांग सागर किनाऱ्यावरचं, असीम आकाशाखालचं एक खरं तर अगदी क्षुल्लक अस्तित्व. अगदी आजच्या मानवी जातीच्या 8 अब्जापेक्षाही अधिक असलेल्या लोकसंख्येतल्या गणतीतला एक अंक. अहो, घराचा परिसर आणि गल्लीच्या आवाक्याबाहेर कुणाला नावानिशी सुद्धा माझी ओळख नसलेली ही व्यक्ती म्हणजे मी. पण माझ्या मीची मीच केलेली कल्पना मात्र अगदी गगनभेदी आणि सागरा सीमेपारची. मीपणाच्या मळभानं अशी झाकळलेली की मी शिवाय माझ्या विश्वात कशाला कुणालाच अस्तित्व नाही. मी शिवाय विषय नाही, मी शिवाय विचार नाही. बघा हा मित्र मैत्रिणींनो, विचार करून आणि विचारा स्वतःला, पटतंय का? माझा मानच नाही तर अपमान सुद्धा मोठा, अगदी सगळ्यांपेक्षा वेगळा. माझं यश जसं मोठं सगळ्यात, तसंच मला आलेलं अपयश हार ही सुद्धा जगात सगळ्यात क्लेशकारक गोष्ट माझ्या वाट्याला आलेली. मला आयुष्यात भोगावे लागलेले कष्ट, दुःख, करावा लागलेला संघर्ष, त्याग खरं तर जगात कुणालाच करावा लागला नाही हा ठाम समज. पात्रता क्षमता असून सुद्धा मला हवं ते मिळालं नाही अशी एकमेव जगातली व्यक्ती म्हणजे मी. अशा या मीच्या घाण्याभोवती फिरणाऱ्या मीच्या तोंडी फक्त व्हाय मी प्रश्न फेर धरत असतो. गोल गोल त्याच्या भोवती फिरताना उघड्या डोळ्यांवरची झापडं आजूबाजूला बघूच देत नाहीत. जे मिळालंय त्याचं सुखही मग लाभत नाही आणि मग मीचा हा खुंटा काही सुटत नाही. थोडा निवांत डोळस विचार करून जरा अवतीभवती पाहिलं तर हा हो, पण लक्षात कोण घेतो? वेळ नाहीच्या स्वभावी आड दडत व्हाय मीचा जप आपण जपत राहतो. दुःख उगाळत सुखाला पारखे होतो. म्हणूनच मित्र मैत्रिणींनो, व्हाय मीच्या या प्रश्नाला ठणकावून ठामपणे उत्तर द्या. आय एम नॉट द ओनली. आणि तुम्हाला कुणी जर व्हाय मी म्हणून आपलं दुःख, त्रागा, नैराश्य हे व्यक्त केलं तर त्यांनाही बजावा यू आर नॉट द ओनली. मित्र मैत्रिणींनो, या उत्तराचा प्रत्यय घ्या, मीच्या गुंत्यातून बाहेर या आणि मग दूर झालेल्या झापडांना डोळ्यांना दिसेल अवतीभोवतीचं वास्तव. माझ्यातल्या मीकडे लक्ष्मीनं पाठ फिरवली हो, पण त्या संकटाशी झुंजायला कुणाला आरोग्याचं बळ मिळालं तर कुणाला मनाचं बळ मिळालं. कुणातल्या मीकडे सरस्वतीचा वरदहस्त लाभला तर कुणाला संतती सुखाची समृद्धी मिळाली असेल. आणि जे माझ्याकडे नाही ते नसलेली
जगातली मी एकमेव व्यक्ती नाही हे स्वतःला बजावा. वाय मी म्हणणाऱ्यांनी अवतीभवती बघितल्यावर कळेल आय एम नॉट द ओनली बट आय एम वन ऑफ देम. विचार केला की पटेल तुम्हाला मित्रमैत्रिणींनो हो पण लक्षात कोण घेतो. आनंद गाणं गाण्यापेक्षा रडगाणं आळवून मीच मोठेपण गाऊन गाऊन वाढवणं ही माणूस नावाच्या प्राण्याची सोपी साधी चाल. पण ठाम ह दुःख संकट अशा प्रतिकूलासाठी व्हाय मी म्हणणारा माणूस नावाचा लबाड प्राणी त्याच्या झोळीतल्या सुखद गोष्टींच्या बाबतीत मात्र मौन पाळतो बरं का. त्यावेळी तो चुकूनही व्हाय मी हा प्रश्न स्वतःलाही विचारत नाही आणि इतरांनाही. त्यापासून वंचितांची त्यावेळी त्याला आठवणही होत नाही. इतकंच नाही तर अशाच परिस्थितीतून किंवा त्याहूनही कठीण संकटाचा सामना करून ठामपणे उभं राहिलेल्यांची त्याला आठवण होत नाही की त्यापासून तो काही शिकतही नाही. खरंच मित्रमैत्रिणींनो पण हे असं झालं तर हो पण लक्षात कोण घेतो. मित्रमैत्रिणींनो पुन्हा भेटूया याच दिवशी याच वेळी. लक्षात घेण्यासारख्या आयुष्य आनंदवन बनवणाऱ्या अशाच छोट्या मोठ्या गोष्टी शेअर करण्यासाठी हो पण तोपर्यंत लक्षात ठेवा हा.

0: नमस्कार,
1: मी मोहना कारखानीस सिंगापूर इथून बोलत आहे. चला जाऊया या कार्यक्रमात. आता आपण जाणार आहोत भारतातील गोवा या समुद्र किनाऱ्यासाठी प्रसिद्ध असलेल्या राज्यात. मंडळी, मला पहिल्यापासूनच गोवा या शब्दाच्या जन्माबद्दल उत्सुकता होती, कारण कॅनडात सुद्धा एक गोवा आहे, आणखीन काही ठिकाणी सुद्धा गोवा हे नाव मी ऐकले आहे, पण अर्थातच त्यांचे इंग्रजी स्पेलिंग मात्र वेगळे आहे. इंग्रजीत आपल्या इथले गोवा हे GOA आणि तिथले गोवा ह्याचं स्पेलिंग GOVA असे आहे. कोकणीत गोवा म्हणजे गोय. ऐतिहासिक काळात गोव्याला अप्रांत, गोमंतक, गोवापुरी, गोपक पंटण, गोवा राष्ट्र अशी विविध नावे दिलेली आढळली. तर अरबी व्यापारी या प्रदेशाला सिंदाबूर या नावाने ओळखत असत. यापैकी अप्रांत हे नाव सर्व कोकणाला दिलेले आहे. तर गोमंतक म्हणजे काय? तर गायींनी भरलेला असा अर्थ आहे. जरासंघाबरोबर लढायांमधून जरा उसंत घ्यावी म्हणून कृष्ण आणि बलराम गोव्यात आले होते अशी कथा तुम्ही कधी ऐकली आहे का? आपल्या मुलांच्या विरहाने दुःखी होऊन देवकी माता सुद्धा त्यांच्या मागोमाग गोव्यात आली आणि तिला पाना फुटला. तोच दूधसागर धबधबा अशी कथा गोव्यात ऐकायला मिळते. आता या आई मुलांची भेट झाली. तिथे माशेल या स्थळी आजही देवकी कृष्णाचं मंदिर प्रसिद्ध आहे. सिंदापूर हे नाव चंद्रपूर या कदंबांच्या राजधानीवरून आले असावे. आज ही प्राचीन राजधानी चांदोर किंवा चांदर म्हणून ओळखली जाते. पण गंमत म्हणजे या सर्वांपेक्षाही जुने नाव म्हणजे गोय. भारतात आर्य लोक सगळीकडे जाण्यापूर्वी द्रविड वंशाचे लोक सर्व भारतभर पसरलेले होते हे आपल्याला माहीत असेल. छोटा नागपूर पठारावरून कोळ मुंड वंशाचे आदिवासी कर्नाटक मार्गे गोव्याच्या जंगलांनी भरलेल्या प्रदेशात येऊन राहिले असावेत असा काही इतिहास संशोधकांचा अंदाज आहे. त्यांच्या अतिप्राचीन मुंडारी भाषेत गोयंबा म्हणजे भाताच्या लोंब्या, तर गुवा म्हणजे सुपारी. त्यामुळे या सुपारी आणि भाताच्या प्रदेशाला त्यांनी गोय किंवा गोवा म्हटले असावे असा काही लोकांचा तर्क आहे. गोव्यातले काही स्थानिक संशोधक म्हणतात की या आदिम जमाती गोव्यातून इतरत्र गेल्या. किती गमतीशीर इतिहास आहे या नावाला पहा. तुम्हाला सांगण्याच्या निमित्ताने मलाही बरीच माहिती मिळाली बरं का. या आदिम लोकांच्या उगमस्थानाविषयी सुद्धा अनेक कथा असल्या, वादविवाद असले, तरी प्राचीन काळात म्हणजे अगदी मानवी संस्कृतीच्या जन्मानंतरच्या लगेचच्या काळात गोव्यात मानवी वस्ती होती हे निर्विवाद सत्य आहे. सांगे नावाच्या तालुक्यात आणि सत्तरी तालुक्यात भारतीय पुरातत्व खात्याने केलेल्या उत्खननात अश्मयुगीन आणि अगदी प्राथमिक स्वरूपातली दगडांची ओबडधोबड हत्यारे, हात कुऱ्हाडी सापडले आहेत. ऊसगाळीमळ आणि काजूर नावाच्या स्थानकात अश्मयुगीन दगडी रेखाचित्रसुद्धा पाहायला मिळतात. काजूर इथली चित्रे एका ग्रॅनाईट पाषाणावर कोरलेली आहेत आणि इथे अनेक प्रकार प्राण्यांचे आकार सापडतात. मानवी संस्कृतीच्या इतिहासातले आणखी एक महत्त्वाचे ठिकाण म्हणजे रिवण कोळम जवळचे उसगाळीमळ, पणसईमळ. नावं पहा कशी आहेत ती. पूर्वीची अघनाशिनी म्हणजेच आताची जुवारी नदी ही माहिती मला कळली. तिची एक उपनदी कुशावती, ती सांगे तालुक्यातून वाहत येते. कोळमजवळच तिच्या पात्रात काहीसा वर आलेला एक जांभ्या दगडाचा मोठा भाग आहे. सच्छिद्र असला तरी काहीसा सपाट आहे. 6 महिने हा खडक पाण्यात असतो. दिवाळीनंतर पाणी कमी झालं की आपल्याला दिसतात अतिशय सुरेख असे दगडात कोरलेले आकार. प्राणी, माणसं, काही त्या लोकांच्या धार्मिक विधींशी संबंधित असावेत असे आकारही असतात. मंडळी, जांभा दगड हा का कुणासतो मला अतिशय आवडतो. कोरीव काम करायला अतिशय कठीण अशा जांभ्या दगडावर या पूर्वजांनी नक्की कशासाठी हे आकार कोरले असावेत काही सांगता येत नाही. पण या आकृत्या इतक्या सुंदर आहेत की बस पाहतच राहाव्यात. रानरेडा, ससा, कोल्हा, मोर, हरण वगैरे आहेतच, पण बरोबर नुकतंच जन्मलेलं बाळ असलेलं एक मातृदेवतेचंही चित्र आहे. एक मोठा वर्तुळाकार आहे, त्याला स्थानिक लोक चक्रव्यूह असे म्हणतात. तर काही चित्रांना गुराख्यांची चित्र असंही म्हणतात. या खडकाच्या एका बाजूने कुशावती वाहते तर जास्तीचं पाणी वाहून जावं म्हणून दुसऱ्या बाजूने एक चर खणलेला आहे. त्यात सध्या माती पानं पडून तो साधारण बुजला आहे. मंडळी, किती रंजक आहे ना ही माहिती. पुढील भेटीत जमले तर इथे अवश्य भेट द्या. असो, गोव्याच्या या रंजक माहितीबरोबरच आज इथे थांबण्याची वेळ झाली आहे. या भागात मी मोहना कारखानीस आपला निरोप घेते. यापुढे भेटूया याच वारी याच वेळी. नमस्कार.

हॅलो हॅलो हॅलो बालमित्रांनो, हो आत्ता माझ्या हातामध्ये एप्रिलचा मुलांच्या मासिकाचा अंक आहे आणि त्यात माझी आला वसंत वसंत नावाची सुंदर कविता आहे आणि मी आता तुम्हाला ती म्हणून दाखवणार आहे. ओ सगळीकडे वसंत वसंत फुललेला आहे, प्रसन्न वातावरण आहे. सध्या ऊन आहे गोष्ट खरी आहे, पण काही प्रॉब्लेम नाही, आपल्याला सवय आहे त्याची. हो वसंत सगळीकडे फुलं फुलून गेलेलं आहे, मोहर येऊन गेलेला आहे. हो आंबे झुलत आहेत, आंबे खातोय आपण, हो की नाही. ही सगळी वसंताची किमाया आहे सृष्टीमध्ये. म्हणून मग मी लिहिलं, जादूगार जादूगार जादूगार हा वसंत. सृष्टी

लहाना रंग आहे, नुसतीच फुलं आहेत, किती सुंदर दिसतात बर उन्हाळ्यामध्ये ती। मोहरून अमृतारू देती चाहूला नव्याची, घम घमे व सुंदरा पळसनी पंगारे।

कैऱ्यात झोपाळा झुलती हो, सध्या कैऱ्यात झोपाळा झुलतायत, वारा जोरदार आला की टप्पकन पडतायत, हो पाड पडतायत, बाळे खेळती हिंदोळा कैऱ्यात झोपाळा झुलती, फांदीवर पोपटनी मैना गुलगुल बोलत, हो मस्त आंबे खाताय करून करून करून करून, भारद्वाज हाकारतो ए ग ए ग माझे राणी, आला वसंत दारात चला घालूया उखाणी, सारे टाकतात कात आणि नटती नव्याने, सृष्टी नाऊ घालतेच भल्या पहाटे दवाने, गवताला फुटे हसू डुलतच गात राही, वा किती छान कल्पना आहे, गवताला फुटे हसू डुलतच गात राही, अरे वसंता वसंता जरा गाणारे अंगाई, हो गवत सांगते जरा अंगाई गा रे मला डुलते बघ मी, चैतन्याचे फुटे पेवा शालू भरजरी हिरवा, फांदी फांदीवर

धूम पिवळीती सोनसे ते लोंब्या येथील लहरून. बरोबर, मार्च एप्रिल मध्ये लोंब्या लहरून येतात. तुळी धम्मक सोनसळी शेत वाऱ्यावर लहरतात डोलतात. अहो केवढं केवढं केवढं सृष्टीचं बघा देणं आहे आपल्याला, केवढं देणं आहे. आपल्याकडे सहा ऋतू आहेत, वसंत ग्रीष्म वर्षा शरद हेमंत आणि शिशिर. हो, आणि या जोडी जोडीने येणाऱ्या या ऋतूंमध्ये सृष्टीची वेगवेगळी रूपं आपल्याला बघायला मिळतात. हो, वसंतामध्ये सृष्टी फुलून येते, पावसाळ्यात सृष्टी धो धो धो धो पाण्याने न्हावून निघते, झाडं ओले होतात, पानं चमकायला लागतात, रस्ते नद्या होतात, झाडे आपली प्रतिबिंबे बघतात, खुशीने हसू लागतात, रस्त्यांना आंघोळ मिळते, रस्तेही खुशीत असतात, ते पावसाळ्यात मग नावा सोडतात. हो की नाही, छत्री घेऊन माझी नातसुद्धा नावा सोडायला अंगणामध्ये जाते. हो, खळखळ खळखळ पाणी अंगणात वाहतं, नद्या दुथडी भरून वाहू लागतात, आणि पावसाळा संपला रे संपला की मग काय, हिवाळ्याची गुलाबी गुलाबी चाहूल, थंडीची गुलाबी गुलाबी चाहूल नोव्हेंबर डिसेंबरमध्ये आपल्याला लागू लागते, आणि बघता बघता थंडीचा कडाका इतका वाढतो की जानेवारीमध्ये आपल्याला हुडहुडी भरते, आणि दुलया ब्लँकेट शेकोट्या यांची मग धूम उडते. हिवाळ्यात भरपूर भरपूर छान छान भाज्या खायची पण इच्छा होते, फळं पण भरपूर येतात. हल्ली तर काय, फळं आता सगळ्याच ऋतूंमध्ये यायला लागलेले आपल्याला दिसत आहेत. वाटाणासुद्धा जो हिवाळ्यात 2-3 महिने मिळायचा, तो आता अगदी थोडासाच गॅप पडतो आणि लगेच मिळायला लागतो. ते सगळे विज्ञानाची किमय आहे, आणि आपल्याला ते हवंच आहे. ताजी ताजी फळं हवी आहेत, ताजी ताजी फुलं हवी आहेत, आणि ते सगळ्या गोष्टी आपल्याला निसर्ग भरभरून देत असतो. हो, हिवाळ्यात झाडं कातट टाकतात, निष्पर्ण होतात, उघडी बोडकी दिसू लागतात, झाडांच्या पानांच्या काड्या काड्या होतात, असं वाटतं की अरे बापरे ही झाडं वाढली की काय. पण नाही, जमीन ही आपली माता, ही फार ग्रेट आहे, इतकी ग्रेट आहे की तुम्हाला त्याचा अंदाजसुद्धा येणार नाही. झाडाची मुळं घट्ट धरून ठेवते, तिच्या पोटात जे पाणी असेल थोडंफार, उन्हाळ्यातसुद्धा झाडं शोधत शोधत लांबवर आपली मुळं घेऊन जातात. आणि बागेच्या झाडात जसं पाणी घालतो ना आपण, तसं पाणी न घालता रानातली झाडं स्वबळावर, हो,

माणसाने जगावं ते स्वबळावर स्वतःच्या हिमतीवर. ही रानातली झाडं मोकाट असतात, ऊन वारा पाऊस त्यांना झडपतो पण ते मुळीच डगमगत नाही. वारा आला रे आला, भरदार वारा आला लागे खाली झुकतात वर जातात, खाली झुकतात वर जातात, कमरेमधून वाकून वाकून धरणीला जणू काही नमस्कार करतात. म्हणते धरणी माता, तू वाऱ्याने डोलवते का आम्हाला? बघा, म्हणजे त्या वाऱ्याचा त्रास मानून न घेता त्या वाऱ्यावर ते डोलतात. आणि महत्त्वाचं म्हणजे त्या हल्ल्यामुळे त्यांची मुळं घट्ट होण्याची प्रक्रिया अधिकाधिक मजबूत होत जाते. हो, वाऱ्याने झाडं हलतात पण उन्मळून पडत नाही, मोठी झाडं पडतात पण जी छोटी झाडं आहेत त्यांची वाढीची प्रक्रिया चालू असते. आणि ही माय माती त्यांची मुळं आपल्या हृदयात घट्ट पकडून ठेवते, त्यांना आश्रय देते. आणि झाडांची तिची बाळं वर आकाशात जायची स्वप्न बघू लागतात, वर वर जातात. आणि मग हा सहा हिवाळा निष्पर्ण करून गेलेला संपला रे संपला की मग आपल्याला वसंताची चाहूल लागते. होळीनंतर ऊन फुलू लागतं आणि मग हळूहळू वसंताचा माहोल तयार होऊन सृष्टीमध्ये चैतन्य पसरू लागतं. बाळ कैऱ्या धरू लागतात, मोहोर येऊ लागतो, सगळी झाडं मोहराने बहरून जातात. मंद मंद असा किंचित असा सुगंध सुटतो आणि झाडं जणू काही त्या मोहराने हिरवी पिवळी लदबदलेली अशी सुंदर दिसतात. बहाव्याचं तर काय सांगावं रूप तुम्हाला. बहाव तर इतका सुंदर आहे, इतका सुंदर आहे, पिवळे धम्मक असे गेंच्या गेंद लंबे लाल असे लांबलचक असे खाली लोंबतात. आणि पूर्ण बहावा हळदीच्या रंगाने हिरवट पिवळ्या रंगाने माखून निघतो. त्याच्याकडे बघत राहावं. एखादी नवरी हळद लावून नकशिकांत नटावी तशी बहाव्याची झाडं आपल्या दृष्टीला प्रचंड सुख देतात, प्रचंड. झाडं म्हणजे बहावा म्हणा, पळस म्हणा, पांगारा म्हणा, गुलमोहोर म्हणा, ही झाडं झाडं सौंदर्याची प्रतीक आहेत. भरपूर दृष्टीसुख ते आपल्याला देतात. उन्हाळ्यात दुसरी कुठली झाडं फुलत नाहीत पण बहावा, पळस, पांगारा आणि गुलमोहर यांचं वर्चस्व असतं. आणि गुलमोहराची फक्त फुलंच फुलं फक्त आता तुम्हाला दिसतील जिकडे तिकडे जरा नजर वर करून बघत चला रस्त्याने जाता तेव्हा. सध्या गुलमोहराला पाने नाहीत काही झाडांना आहेत, पण जास्त करून फक्त फुलांचं छत्र तुम्हाला दिसेल. तसंच पळस पांगाऱ्याचं सुद्धा आहे, नुसती फुलंच फुलं फुलंच फुलंच आद्याच्या आकाराची त्यांची फुलं आपल्याला दिसतात आणि मन कसं प्रसन्न होऊन जातं. म्हणून तुम्हाला म्हटलं मी हे सगळे ऋतू, हे सहा ऋतू, ह्या दोन दोन ऋतूंची जोडी आपल्याला उन्हाळा पावसाळा हिवाळा याचं दर्शन घडवतात. सृष्टी फळते फुलते डुलते आनंदाने नाचते, भरभरून धान्य धुन्य संपत्ती हो कनिष संपत्ती फळ फुलं काय देत नाही ही धरती आपल्याला. ही धरतीच तर सगळं देते ना आपल्याला, खनिजापासून तर फुलापर्यंत प्रत्येक गोष्ट. आपल्या जीवनात आपण जी जी वापरतो ते सगळं सृष्टीचं देणं आहे. आणि या सृष्टीला निसर्गातल्या सगळ्या घटकांची, चंद्र तारे नक्षत्र वारे या सगळ्यांची प्रचंड साथ आहे. हे सगळे आपल्याला जगवतात, म्हणतात जगा उपभोगा आनंद घ्या. या सगळ्या गोष्टी आम्ही माणसाला अर्पण करतो आहोत आणि ते सगळं भरभरून आपल्याला पुरून उरेल. हो, एक दाणा पेरा कणसाला हजार दाणे येतात. एक दाणा पेरावर एकच आला असता तर आपलं काय झालं असतं मंडळी? देणं शिकावं ते पृथ्वीकडून, देणं शिकावं ते सूर्याकडून, देणं शिकावं ते चंद्राकडून आणि देणं शिकावं ते वाऱ्याकडून. हो, क्षणभर हा वारा थांबला जीव कसा कसावीस कसावीस कसावीस होतो, घामाघूम होतो. म्हणून या सृष्टीकडून आपण द्यायला शिकलं पाहिजे. काय द्यायला शिकलं पाहिजे? घ्यायला नाही.
हे सगळे घटक तुम्हाला वारंवार सांगते मी की हे सगळे घटक आपल्याला देतात. आता बघा, मे महिन्याचा पुण्याचा छावाचा अंक आलाय. आता मगाशी तुम्हाला मी वसंताची कविता म्हणून दाखवली, हो की नाही? आता त्यांचा हा अंक त्यांनी निसर्गाला वाहिलेला होता. जे काही लिहायचं ते निसर्गाविषयी लिहायचं असं आम्हा लेखकांना सांगितलेलं होतं. म्हणून आम्ही बहुतेक सगळ्या लेखकांनी निसर्गावरती कविता म्हणा लेख म्हणा त्यांना पाठवले आणि मेचा नुकताच तो अंक माझ्याकडे आला आणि त्यातली निसर्ग नावाची माझी कविता. आता मगाशी पण आपण निसर्गच पाहिला, आता पुन्हा एकदा आपण निसर्गाकडे वळूया. ऐका, हा निसर्ग म्हणजे काय? निसर्ग म्हणजे काय हो? पाने, फुले, झाडे, वेली, आणखी असते काय? हो, निसर्ग म्हणजे काय? पाने, फुले, झाडे, वेली, आणखी असते काय? रस्ते सुंदर बहरलेली असते सुंदर झाडी, रस्ते सुंदर बहरलेली असते सुंदर झाडी, झुकू झुकू त्याच्या मधून जाते अगीन गाडी, खळा खळा वाहता जरा तिथून वाहत जाय. निसर्ग म्हणजे काय हो? निसर्ग म्हणजे काय? वाऱ्यावरती डोलतात पा सुंदरसे ते माड, वाऱ्यावरती डोलतात पा सुंदरसे ते माड, हसून जवळ बोलावते ते उंच उंच झाड, गवतावरती दवबिंदू दिल खुलास हसतात, आणि पाण्यामध्ये कमळे मनसोक्त डोलतात, फुल पाखरे आणि भुंगे रुंजी घालत जाय. निसर्ग म्हणजे काय हो? निसर्ग म्हणजे काय? उद्याने जेथे बहरती मधमाशा गाती, हिरवेगार दिसतात बांध सळसळणारी शेती, भिरभिरणारी पाखरे तेथे रोवतात आपले पाय. निसर्ग म्हणजे काय हो? निसर्ग म्हणजे काय? भरकन आकाशातून चादर येते खाली, हो पक्ष्यांची भर समूहाने भरकन आकाशातून चादर येते खाली, शाळूवरती नाचते मग किलबिलणारी बोली, टिपतात दाणे चिवचिवणारे असतात त्यांचे बाप माय. निसर्ग म्हणजे काय हो? निसर्ग म्हणजे काय? चंपक चाफा जाई जुई कोरांटी तगर, गुलाब मोगरा सेवंतीचे झेंडूचे नगर, कुंद केवडा बकुळीचे गाव बहरत जाय. निसर्ग म्हणजे काय हो? निसर्ग म्हणजे काय? अशा नगरात जावे जिथे असतात झाडे वेली, पक्षी बोलतात तेथे फक्त मिठी गोड बोली, झाडे लावा पाणी घाला संवर्धन करा हाय. निसर्ग म्हणजे काय हो? निसर्ग म्हणजे काय? एक झाड वाचवते एक एक मानव, एक झाड वाचवते एक एक मानव, प्राणवायूचे देते झाड बनू नका दानव, प्राणवायूच देते झाड नका बनू दानव, पर्यावरण संरक्षणार्थ करावे काय काय, पर्यावरण संरक्षणार्थ करावे काय काय. निसर्ग म्हणजे काय हो? निसर्ग म्हणजे काय? पाने फुले झाडे वेली आणखी असते काय? निसर्ग म्हणजे काय हो? निसर्ग म्हणजे काय? का मंडळी कळलं का मग निसर्ग म्हणजे काय? काय मंडळी समजलं ना? निसर्ग म्हणजे काय समजलं की नाही? हो समजलं. आता काय खूप लहान नाही आहात तुम्ही, बऱ्याच गोष्टी कळायला लागल्या तुम्हाला, हो की नाही? आता थोडे थोडे मोठे मोठे होत चालला तुम्ही, बऱ्यापैकी समज येत चालली तुम्हाला, हो की नाही? म्हणून मग पृथ्वी सृष्टी पाणी हे आपले जीवन दाते आहेत, तो त्यांना आपण कधीच नजरे आड करता कामा नये. त्यांच्याकडे केलेलं थोडंसंही दुर्लक्ष आपल्याला खूप महागात पडू शकतं. मग दोन कविता ऐकून झाल्या, निसर्गाविषयी बोलून झालं, डोक्यात तुमच्या शिरलं आहे, तुम्ही संवर्धन करणार आहात. मागच्या वेळी तुम्हाला मी बिया लावायला सांगितलेल्या आहेत, पाऊस पडला की बिया घेऊन जायच्या खिशात आणि रानात वनात जिथे तिथे जाल तिथे फेकायच्या, काही कष्ट करायचे नाही आहेत तुम्हाला. जंगल दिसलं शेत दिसली की बिया फेका, बघा कसे टरारून आपोआप वर येतील. तुम्हाला काही कष्ट घ्यायची
गरज नाही, सृष्टी सगळं बघून घेते, ती तिच्या लेकरांना वाढवते, झाडांना वाढवते, कळलं का? मग आता काय, डुबडुबाजा उतरला राजा हो, खूप आवडतं तुम्हाला ते, ऐका बरं, जय हनुमान। जेलर म्हणतो, जेलर माहितीये ना, तुरुंगाचा जेलर, जेलर सांगतोय, काल आमच्या तुरुंगातील कैद्यांनी रामलीला सादर केली हो, रामायणातील काही प्रसंग आपण नाट्यरूप देतो ना त्याला, तर असे काही प्रसंग सादर केले। मित्र म्हणतो, चांगली गोष्ट आहे की, त्याच्या एवढं नाराज व्हायचं काय कारण आहे? जेलर म्हणतो, अरे हनुमानाचे काम करणारा कैदी संजीवनी वनस्पती आणायला गेलाय कालपासून, तो अजून आला नाही। कळलं का मंडळी? संजीवनी आणायच्या निमित्ताने कैद्याने पलायन केलं, तर केलं, तो काही सापडला नाही, आला नाही परत। मस्त संधी साधली त्याने, निबंध लिहा बघा काय, मी लक्षात येत झालो तर या विषयावर वर्गातील सगळी मुले निबंध लिहित होती, एक मुलगा मात्र स्वस्त बसून होता। गुरुजीने त्यांना विचारले, तुला निबंधाचा विषय समजला नाही का, तू का बसून आहेस? मुलगा म्हणाला, मी निबंध लिहिला आहे। त्याने वही दाखवली, त्यावर लिहिले होते, मी लक्षात येत झालो तर असा बसून राहील। वा रे पट्ट्या वा, काय दूरचा विचार करतो रे तू, वा। बाबांची भीती, राजू अरे माझ्या बाबांना रस्ता क्रॉस करायची भीती वाटत असावी। राजू म्हणतोय, अरे माझ्या बाबांना रस्ता क्रॉस करायची भीती वाटत असावी। विजू म्हणतो, कशावरून तुला असं वाटतं? राजू म्हणतो, अरे रस्ता करताना ते माझा हात घट्ट धरून ठेवतात। किती हुशार आहे राजू, त्याचा हात मधील घट्ट धरून ठेवतात म्हणजे काय, त्यानं रस्ता क्रॉस करायची भीती वाटते काय? फरक। शिक्षकांनी एका मंत्र्याच्या मुलाला विचारले, राजू दुष्काळ व पुऱ्यात काय फरक आहे? राजू म्हणाला, दुष्काळात माझे वडील जीपने दौरे करतात आणि पूर आल्यावर हेलिकॉप्टरने। बापरे, बघा, जिथे आपण राहतो, जे आपण बघतो, ते त्याचं जग असत। मंत्र्याचा मुलगा आहे, दुष्काळात लोकांना खायला मिळत नाही, पण त्याचे वडील जीपने दौरा करतात आणि पूर आल्यावरती लोक खाली वाहतात मरतात, त्यांना मंत्री महाशय हेलिकॉप्टरने वरून बघतात। जाऊ द्या। ऑल इंडिया रेडिओ, रेडिओ घेण्यासाठी एक ग्राहक रेडिओच्या दुकानात गेले, त्याने एक रेडिओ पसंत केला व दुकानदाराला विचारले, पण यात सगळी स्टेशन लागतात ना? हो, खात्री करून घ्यायला हवी ना, सगळी स्टेशन लागतात की नाही? दुकानदार म्हणाला, पोलीस स्टेशन व रेल्वे स्टेशन सोडून इतर सगळी स्टेशन लागतात। मस्त जोक आहे ना। आळशी, आळस म्हणजे काय या विषयावर 10 ओळी निबंध लिहा। आळस म्हणजे काय या विषयावर 10 ओळी निबंध लिहा। असा प्रश्न प्रत्येकेत एक विषय होता, असा प्रश्नपत्रिकेत एक विषय होता। एका मुलाने आपल्या उत्तरपत्रिकेतील 10 ओळी कोऱ्या सोडून दिल्या आणि शेवटच्या ओळीवर लिहिले, आळस हा असा असतो। मी नुसता बसून राहतो। वाक्य पूर्ण करा। शिक्षकांनी बाळूला सांगितले, रिकाम्या जागी योग्य शब्द भरा। हो असतं तुम्हाला फिल इन द ब्लँक्स। शिक्षकांनी बाळूला सांगितले, रिकाम्या जागी योग्य शब्द भरा आणि वाक्य सांगितले, काचेच्या घरात राहणाऱ्यांनी बाळूने पुढे लिहिले, लाईट बंद करून कपडे बदलावे। पुढचं काय माहिती तुम्हाला? काचेच्या घरात राहणाऱ्यांनी इतरांच्या घरावर दगड फेकू नये। हो की नाही? का म्हणतोय पट्ट्या? काय, लाईट बंद करून कपडे बदलावे का मंडळी? आवडला का? मग तुषार ना हो, सुट्ट्या चालू आहेत सुट्ट्या। कोणी मामाच्या गावाला गेलंय, कोणी आत्याच्या गावाला गेलंय, कोणी मावशीच्या गावाला गेलेलं आहे, आंबेच आंबे आलेले आहे। मी लहानपणी मामाच्या गावाला जायचो मंडळी, असे किलोने आंबे नसायचे, त्यामुळे आमच्या मामाच्या कोठ्यामध्ये बागडी भरलेली असायची आणि त्या बागडीच्या कोठ्यामध्ये हे पोत्याने 2-4 पोते आंबे कैऱ्या, मामाच्या शेतातलं झाड होतं ना, त्याच्या कैऱ्या उतरवलेल्या असायच्या।
पाडायला आलेल्या आणि त्या कैऱ्या त्या कोठ्यामध्ये बाजरी मामा टाकून द्यायचा, वरून बाजरी लोटून द्यायचा. मग काय, आम्ही गेलो मामाच्या गावाला, हात घातला की आला आंबा हातात पिकलेला मस्त पिवळा, तिथेच चोळायचा तिथेच खायचं, सालं फेकले कैरी कोळी फेकले की झालं. तुम्हाला आश्चर्य वाटेल, आमच्या ते कुठलंही बंधन नव्हतं. किती आंबे खायचे, केव्हा खायचे, कुणी खायचे, कुणीही आम्हाला विचारत नसे. वाटलं भूक लागली, फिरून हुंदडून आलो इकडून तिकडून, की घातला कोट्यात की काढली कैरी की खायली खाल्ली. लहानपणी एकदा मला मांडळ नावाच्या गावावरून एकदा मला आठवत, कुठे चाललो होतो आम्ही, तर मांडळ नावाच्या गावावरून आम्ही चाललो होतो, बैलगाडीत बसलो होतो, तीन चार गाड्या एकामागं, मग ते काही लग्न वगैरे काही असावं, मी खूप लहान होतं मला आठवत नाही आता, तर तीन चार बैलगाड्या एकामागे, हो पूर्वी बैलगाड्यात जायचं ना लग्नाला सुद्धा, तर चाललो होतो आम्ही. आणि अमराईतनं आमची गाडी चालायला लागली, वा वा म्हणजे काय सांगू तुम्हाला. अहो त्या अमराईमध्ये त्या आम्हाला इतक्या कऱ्या लगडलेल्या होत्या की आम्ही बैलगाडीत नुसतं उभे राहिलो ना तरी हाताला कऱ्या येत होत्या. वा वा वा बघा, मी इतकी लहान होते, कदाचित 5-6 वर्षाची असेल, कदाचित माहीत नाही, पण तेव्हा पाहिलेलं ते दृश्य आत्ताही मला जसंच्या तसं दिसते. बैलगाड्या चालल्या आहेत, आम्ही सगळ्या करवल्या बसलो आहे त्याच्यामध्ये, दुरकरी गाडी हाकतोय आणि आंब्याच्या कैऱ्यांच्या खालून आमच्या गाड्या चालल्या आहेत. काही मंडळी उठली, त्यांनी 2-4 कैऱ्या तोडल्या आणि खाल्ल्या सुद्धा. तसंच एकदा आम्ही, आमच्या धनदाई देवी कुलदेव होता, 20-1 वर्षापूर्वीची गोष्ट आहे, धंद्याच्या दर्शनाला आम्ही गेलो, झुळझुळ नदी वाहत होती आणि मंडळी त्या झुळझुळी वाहणाऱ्या नदीच्या काठावर पूर्ण आंबराई होती, पूर्ण आंबराई. त्या नदीमध्ये आम्ही पाय धुतले, आंबराईची सावली बघितली, आश्चर्याने त्या आंब्याच्या झाडांकडे पाहिलं, इतकं छान वाटलं, हिरवेगार दाट अशी ती आंब्याची राई पाहून मन प्रसन्न झालं. आणि मग आम्ही आमच्या धंद्याच्या दर्शनाला गेलो. तेव्हा मंदिर एकदम साधं होतं, छोटंसं होतं. आत्ता मंदिर आता जीर्णोद्धार झालेला आहे, आत्ता पण मी जाते आणि मंडळी मला खूप दुःख होतं आहे. अहो नदी हरवली आहे, मी खोटं नाही सांगत आहे तुम्हाला, नदी नाही आहे, नदीमध्ये घरं बांधलीत लोकांनी आणि आमराई छे तिचा तर मागमूसुद्धा नाही, मागमूसुद्धा नाही. बापरे, तुमच्याशी बोलताना मला प्रचंड खेद होत आहे. माणूस काय करतोय, स्वतःचा सर्वनाश करून घेतोय. आमराई गेली, नदी गेली, अशीच परिस्थिती जिकडे तिकडे आहे. बागा जात आहेत, तोडल्या जात आहेत, पेरूच्या बागा तुटतायत, आंब्याच्या राया तुटतायत आणि प्रचंड 35-35 मधली इमारती उठतायत. काय होणार आहे आपलं, काय भवितव्य आहे, गॉड नोज, माहीत नाही मला, मला सांगतानाही वाईट वाटतंय. तुम्ही मात्र झाडांची कधीच अवहेलना करू नका, प्लीज. बाय बेटांना.

0: राम राम मंडळी डॉक्टर राजेश नांदुरेव आहे. म्हणजे तुमचा लाडका बाळू बाळू आणि यामध्ये तुमचं खूप खूप स्वागत. आज आपल्या बरोबर परत आहेत सायकोलॉजिस्ट, सायकॅट्रिस्ट, काउन्सिलर डॉक्टर आनंद पाटील. आनंद राम राम.
1: राम राम
0: आनंद. मागचा विषय कंटिन्यू करूया. मला एक सांग, आता शब्दशः अर्थ नको घेऊ, असं आपण लहानपणापासून ऐकत आलोय आपले पूर्व जात ही लाईन आहे म्हण आहे काय म्हण, की स्वभावाला औषध नसतं. याच्यात औषध म्हणजे तू जसा जन्मलायस तसाच त्या स्वभावाने मरणार. आता तुझी 25 वर्षाची प्रॅक्टिस आहे, तुझं मत काय या म्हणीबद्दल की स्वभावाला औषध नाही, स्वभाव बदलत नाही?
1: तर काही प्रमाणात हे खरं आहे, कारण आम्ही त्यांचीच मदत करू शकतो जो ह्या मदत घेण्याच्या प्रोसेसमध्ये भाग घ्यायला तयार आहे. जसं उदाहरणार्थ एखादा व्यक्ती तापट स्वभावाचा आहे, तर जर तो त्याला जाणवतं की आपल्या ह्या स्वभावामुळे
0: स्वभाव म्हणजे जन्मदा स्वभाव असतो, ओके,
1: तर जो पहिल्यापासून आहे त्याला स्वभाव म्हणतो आपण, आणि एका लेवल नंतर जे लक्षणं बदलतात त्याला आजार समजतो.
0: व्हेरी गुड.
1: तर एखाद्याचा स्वभाव तापट आहे आणि त्याच्या लक्षात येतं की त्याच्यामुळे माझी नाती खराब झाली, माझं बिझनेसमध्ये नुकसान झालं, तर त्याला रिअलाइज होतं की हा स्वभाव मला त्रास देतोय, याच्याबद्दल मला काहीतरी केलं पाहिजे. जेव्हा तो मदत मागायला येतो तेव्हा त्याची मदत करणं सोपं जातं. पण समजा त्याची पत्नी किंवा त्याची बहीण, भाऊ, आई वडील आले की याचा स्वभाव तापट आहे, याच्यासाठी काहीतरी करा, आणि जर त्याच्या मनाची तयारी नसेल त्या प्रोसेसमध्ये भाग घ्यायची, तर मग कठीण जातं, चॅलेंजिंग होतं.
0: अच्छा, म्हणजे मला जर मान्य झालं, मला म्हणजे मला जाणवलं पाहिजे आत खोलवर की यार हा माझा चांगलापणा, हा वाईटपणा, म्हणजे चांगुलपणा पण वाईट असेल का?
1: अति चांगुलपणा पण कधी कधी त्रासदायक ठरतो, कारण लोक गैरफायदा घेतात. जो काम करतो ऑफिसमध्ये त्याच्यावरच जास्त काम थोपलं जातं, आणि जे काम चुकार आहेत त्यांना सूट दिली जाते. तर कुठलीही गोष्ट अति झाली की त्रासदायक असते.
0: खूप सुंदर बोललास.
1: जसं उदाहरणार्थ आता मिलिटरीचे लोक असतात, त्यांना डिसिप्लिनची सवय असते, पण घरी पण ते डिसिप्लिन करायला लागतात. जर बायकोचा स्वभाव वेगळा आहे, मुलांचा स्वभाव वेगळा आहे, त्यांना ते नाही जमत. एकच फॉर्म्युला सगळीकडे वापरायचा नसतो. तर कधी कधी जे आर्मीसाठी चांगलं आहे डिसिप्लिन, ते घरी क्लेश तयार करतं, घरच्यांचा स्ट्रेस लेवल वाढतो. तर म्हणून अॅडॅप्ट करायला शिकायला पाहिजे की ऑफिसमध्ये वेगळं, जिथे जे गरजेचं ते केलं, घरी घरच्यांचा स्वभाव कसा आहे तर ते सगळं गृहित धरून मग धोरण तसं बदलायला पाहिजे.
0: ओके आनंद, मला तुझ्याशी बोलताना हे जाणवत आहे, हा एक दोन पार्टचा विषय नाहीये, आपण थोडासा हा सेशन प्रॉपर 4-5 पार्टमध्ये करावं. आता मला सांग की सर्वात पहिले मला त्रास आहे हे मला जाणवलं पाहिजे, माझ्या घरच्यांना जाणवलं पाहिजे, जेणेकरून मी तुझ्यापर्यंत आलो पाहिजे. तर अॅबनॉर्मल स्वभाव म्हणजे नेमकं काय? तू जसं म्हटला की स्वभाव जन्मजात असतो, आजार नंतर होतो, मानसिक आजार म्हणजे काय?
1: मानसिक आजार आपण त्याला म्हणतो जेव्हा भावना, विचार आणि वर्तणूक याच्यात जर बदल झाला आणि त्याचा त्रास व्हायला लागला, तर त्या प्रॉब्लेमला मग मानसिक आजार म्हणतात. आता उदाहरणार्थ की थोड्या दिवसांसाठी त्रास होत असेल आणि माणूस जर तो स्वतःहून जर ते हँडल करू शकतो, त्याच्यातनं बाहेर येऊ शकत असेल, तर मग त्याला आजार नाही म्हणणार. पण एक ठराविक काळ गेला तरी सुद्धा त्याच्यातनं बाहेर येता नाही येते, मग त्याला आजार म्हटलं जातं. जसं उदाहरणार्थ आता डिप्रेशन आहे, तर लोक कॉमनली यूज करतात का रे जाम डिप्रेस्ड वाटतंय मला, पण ते 1-2 दिवस वाटतानंतर ते सावरतात, मग त्याला आम्ही आजार नाही म्हणत. किंवा एखाद्या व्यक्ती घरी आजोबा वारले समजा, आणि त्याच्यामुळे दुःख झालं, तुम्ही क्लोज होता आजोबांना, तुम्हाला वाईट वाटतंय, दुःख वाटतंय, तर काही दिवस तुम्हाला ते दुःख वाटणार आहे, तर त्याला डिप्रेशन नाही म्हणत. पण जर सातत्याने तुम्हाला तसं वाटायला लागलं, म्हणजे 2 आठवडे गेले, 3 आठवडे, 4 आठवडे गेले, तरी सुद्धा तुम्ही त्याच्यातनं बाहेर येऊ शकत नाही आहात, तेव्हा मग ते आजाराची सुरुवात झाली असं आम्ही म्हणतो.
0: म्हणजे आता काहीतरी सिच्युएशन आलं त्याच्यामुळे मी अति आनंदी झालोय, अति दुःखी झालोय, तो पिरियड 1-2 दिवसाचाच असला पाहिजे,
1: काही दिवस
0: है ना, त्याच्यानंतर जर तो राहत असेल तर समथिंग इज रॉंग विथ यू.
1: जसं डिप्रेशनसाठी 15 दिवसाचा क्रायटेरिया आहे,
0: ओके,
1: की 15 दिवसापेक्षा जास्त जर लक्षणं टिकून राहिली याचा अर्थ आजार आहे, आणि मग मदत घ्यायला पाहिजे.
0: ओके, व्हॉट इज डिप्रेशन?
1: डिप्रेशन असा आजार आहे ज्याच्यामध्ये जास्तीत जास्त वेळ आणि जास्तीत जास्त दिवस आठवड्यातले जर तुम्ही नाराज असायला लागलात, उदास वाटायला लागलं, तुमचा उत्साह कमी झाला, इंटरेस्ट कमी झाला, एनर्जी लेवल कमी झाली, ओव्हर थिंकिंग करायला लागला, जास्त विचार करायला लागला, आणि जर तुम्हाला असे टोकाचे विचारायला लागले की जगण्यात काय अर्थ नाही, काही उमेद नाही राहिली, स्वतःबद्दल असं वाटायला लागलं की मी काही कामाचं नाही आहे, वर्थलेस फिलिंग यायला लागलं, आणि कधी कधी ह्या जगण्यातच काय अर्थ नाही, त्यापेक्षा मी मरून गेलेलं बरं किंवा कुठेतरी निघून गेलेलं बरं, आत्महत्येचे विचारायला लागले, तर ही सगळी जी लक्षणं आहेत ही डिप्रेशनची लक्षणं आहेत. आणि जर ही लक्षणं ठराविक काळासाठी म्हणजे 15 दिवसांपेक्षा जास्त जर राहिली, तर डेफिनेटली हा डिप्रेसिव्ह डिसऑर्डर आहे आणि त्याला सायकॅट्रिस्टकडे जायला पाहिजे.
0: काय येतं डिप्रेशन?
1: जसं मी म्हणालो की कॉमन कारण काय आहे की फॅमिली हिस्ट्री असते, म्हणजे जेनेटिक्स वीक असतं त्यांचं, आणि सिच्युएशनल रिझन्स असतात, म्हणजे सायकोलॉजिकल रिझन्स पण असतात. काही इव्हेंट घडतो ज्याच्यामुळे धक्का बसतो आणि त्याच्यातनं सावरायला त्रास होतो, तर हे सोशल रिझन्स पण असतात. आणि काही पर्सनॅलिटीज असतात जे जास्त प्रोन असतात डिप्रेशनसाठी. जसं उदाहरणार्थ काही अँक्शियस पर्सनॅलिटीचे लोक असतात किंवा डिपेंडेंट पर्सनॅलिटीचे लोक असतात की ज्यांना लोकांवर जास्त अवलंबून राहतात ते, आणि मग त्या व्यक्तीने समजा जर नीट साथ दिली नाही तर त्यांना मग घबराट व्हायला लागते, त्यांना टेन्शन यायला लागतं, उदास वाटायला लागतं. तर ही कॉमन कारणं आहेत ज्याच्यामुळे डिप्रेशन होऊ शकतं. पण सगळ्यात महत्वाचं कारण जे आहे तर ते आहे की ब्रेनमध्ये विचारांचं आणि भावनांचं जे केंद्र असतं तर त्याच्यामध्ये तो सिरोटोनिन नावाचा जो केमिकल असतो तर त्याची कमतरता सुरू व्हायला लागली तर लक्षणं दिसायला लागतात.
0: चलो आनंद, मी मध्यंतरी असं ऐकलं होतं, वाचण्यात आलं इनफॅक्ट माझ्या, की काय काय फूडमुळे सेरोटोनिन वाढू शकतं, इज इट ट्रू?
1: हो डेफिनेटली, जे फर्मेंटेड प्रोडक्ट असतात तर त्याच्यानी सेरोटोनिन वाढू शकतं. पण याच्यावर खूप रिसर्च झाला आहे आणि फक्त असं करून बघितलेलं आहे लोकांनी की फक्त असे फूड्स देऊन आजार बरा होतो का, तर त्या रिसर्च मध्ये असं लक्षात आलं की दॅट इज नॉट इनफ. फक्त फूड चेंजेस करून डिप्रेशन पूर्ण जात नाही.
0: ओके,
1: ते ऍडिशनल गोष्टी झाल्या की ऍडिशनल तुम्ही
0: सप्लिमेंट म्हणून सगळे सप्लिमेंट म्हणून करावं. अर्लीएस्ट व्हिजिट टू डॉक्टर इज द बेस्ट.
1: अर्ली डिटेक्शन, अर्ली ट्रीटमेंट, बेस्ट रिझल्ट
0: है ना. डिप्रेशन आलंय एखाद्या सिच्युएशनमुळे आलंय आणि त्यामुळे ती कम्प्लीट फॅमिलीच डिप्रेस झालेली आहे आणि एकमेकांच्या सहवासामुळे ते अजून डिप्रेस होत आहेत, असं घडतं?
1: डेफिनेटली. समजा घरातले एक मेंबर डिप्रेस असेल, आणि जसं माझा एक पेशंटचा किस्सा मला आठवला की कोविडमध्ये त्याचा जॉब गेला होता, 2 वर्ष झाली जॉब नव्हता, त्यांचे सेव्हिंग्स ते संपवत होते आणि कोविड पिरियडमध्ये त्याच्या मनात जे डिप्रेशन यायला लागलं, अँझायटी यायला लागली, तर त्याला बाहेर पडायची भीती वाटायला लागली. म्हणून कोविड संपल्यानंतर तो जॉब शोधायला बाहेरच पडेना. त्याला असं वाटायचं की मी बाहेर पडलो तर मला चक्कर येईल, मला घबराट होईल, मला काय, मी जर चक्करून पडलो तर माझं कोण बघेल. तर म्हणून तो घराबाहेर एकटा पडायचाच नाही, तर म्हणून त्याने इंटरव्ह्यू देणं बंद केलं. इंटरव्ह्यूमध्ये गेला कसं तरी त्याला घेऊन गेले सगळेजण, मित्रमंडळी घेऊन आला की ये आमची ओळख आहे तुझं होऊन जाईल काम. तर इंटरव्ह्यूमध्ये त्याला बोलता आला नाही, ब्लँक झाला तो, घबराट झाली त्याला, पॅनिक झाला तो. तर अर्निंगचे सोर्सेस बंद झाले, तो पण ऍक्टिव्ह नाहीये, तर त्याच्यामुळे बायको पण डिप्रेस व्हायला लागली, मुलांवर परिणाम व्हायला लागला, मुलांना इन्सिक्युअर वाटायला लागलं की पुढे कसं होईल काय होईल, तर पूर्ण घरातलं वातावरण बिघडलं. मग शेवटी कसं बसं ते ट्रीटमेंटला आले आणि मग त्याची घबराट कमी झाली. मग त्याला आम्ही छोटे छोटे टास्क दिले, त्याला असं सांगितलं की ठीक आहे, आधी तू फक्त 1 किलोमीटर एकटा जा पुढे सामान घेऊन ये. ते जमायला लागल्यानंतर त्याचा थोडा कॉन्फिडन्स वाढला. मग त्याला सांगितलं की आता तू 3 किलोमीटर एकटा जा. असं हळूहळू ग्रेडेड त्याला आम्ही चॅलेंजेस दिले आणि प्रत्येक चॅलेंज पूर्ण झाल्यावर त्याचा तो कॉन्फिडन्स वाढायला लागला. मग त्याला आम्ही तयारी करायला सांगितली की इंटरव्ह्यूची तयारी कर, एक कॅमेरा ठेवून रेकॉर्ड कर फोनमध्ये की तू कसा बोलतोयस, मग तुला फीडबॅक मिळेल, मग तू त्याच्यात इम्प्रूव्हमेंट करू शकशील. तर त्याची अशी तयारी करून घेतली आणि मग शेवटी त्याने इंटरव्ह्यू दिला. इंटरव्ह्यू त्याला जॉब सिलेक्शन झालं आणि आता गाडी रुळावर आली.
0: आनंद, आता आम्ही ना फक्त पेशंटकडे बघतो, अरे हा सगळ्या बघतोय, जर बाहेर जा फिरायला जा, किती बोर करतोय तुझ्यामुळे आम्हाला कंटाळा येतो, पण तो डिप्रेस पेशंट तो आतून काय झालेला असतो?
1: हा कॉमन सल्ला घरचे देत असतात की जरा हवा बदल करा त्याला बरं वाटेल. तर जो पेशंट डिप्रेस असतो ना, तो काश्मीरला जरी गेला तरी तो एन्जॉय करू शकत नाही, कारण त्याला ते सगळं निरर्थक वाटतं, त्याचं जे लक्षच लागत नाही कशात, आणि तो डिप्रेस असल्यामुळे त्याच्यातली तो मजा घेऊ शकत नाही. तर म्हणून आम्ही सांगत असतो आधी डिप्रेशनची ट्रीटमेंट करा, त्याला बरं वाटायला लागल्यावर मग त्याला काश्मीरला न्या, तर तो एन्जॉय तरी करेल.
0: नाही, डिप्रेस पेशंट आतून काय झालेला असतो, किती तुटलेला असतो, म्हणजे सल्ला देणं सोपं आहे, पण तो पेशंट आतून काय फिलत करत असतो स्वतःबद्दल?
1: तर बऱ्याच वेळा पेशंट जेव्हा डिप्रेस असतो तर त्याला त्याची कार्यक्षमतेवर परिणाम झालेला असतो, म्हणून त्याला गिल्ट पण वाटत असतं, त्याला शरम पण वाटत असतं.
0: त्याला माहितीये त्याला त्रास होतोय, आतून जाणीव आहे त्याला.
1: म्हणजे बऱ्याच काही लोकांना जाणीव असते, पण काही लोकांना समजतच नसतं की त्यांना काय होतंय. ते स्वतःलाच दोष देत असतात की मी कामावर जात नाहीये, माझ्याकडनं होत नाहीये, तर ते स्वतःला दोष देत असतात, स्वतःला कोसत असतात. ह्या ज्या भावना आहेत की गिल्टी वाटणं, शरम वाटणे, पश्चाताप वाटणे,
0: आणि त्याच्यामुळे तो लोकांना बाहेर जाणं हे करणं अवॉइड करतोय,
1: कारण लोक विचारतील ना की तू सध्या काय करतोय.
0: डिफेन्सिव्ह मेकॅनिझम.
1: लोक विचारतील ना की सध्या तू काय करतोस, तुम्ही काय सांगू त्यांना, त्यापेक्षा नकोच भेटायला कोणाला.
0: किती महत्वाचं आहे ना रे, त्याच्यासाठी त्याची हालत काय असेल. आपण फक्त त्याला वेडा वेडा म्हणतो, काय करत नाही हे करत नाही, पण त्याची हालत काय होत असेल बिचारा.
1: नातेवाईक म्हणतात की याला काम करायचं नाही म्हणून हा जात नाही,
0: त्याला त्याच्यावरच ब्लेम,
1: उलट ब्लेम, मग त्याला अजून गिल्टी वाटतं. ऍक्च्युली त्याला इच्छा असते पण ड्राईव्ह नसते, जी
0: उत्स्फूर्त उर्मी नसते.
1: इच्छा असते, करायचं आहे, पण हिंमत होत नाही.
0: त्याला ती त्याची जाणीव आहे त्याच्यामुळे पण तो मरत असेल, आणि लोक बोलत आहे त्याच्यामुळे पण तो आतल्यात मरतोय.
1: म्हणजे सगळीकडनं तो अजून खचत जातो.
0: तो आला की तू त्याला मेडिसिनल पण करतो आणि काउन्सिलिंग पण करतो, आणि त्यावेळेस तू घरच्यांना काय सांगतो की ह्या पेशंटला कसं हँडल करा?
1: तर ह्या आजाराबद्दल माहिती देणं म्हणजे एज्युकेट करणं लोकांना हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे ट्रीटमेंटचा.
0: आणि मग त्यावेळेस फॅमिलीमध्ये कोणाकोणाला बोलवावं लागतं?
1: जे कोणी फॅमिली मेंबर्स आहेत
0: सगळ्यांना बोलतो.
1: हा, जर कोणी जे लाईफ पार्टनर असेल, पेरेंट्स असतील, किंवा जेव्हा मुलांना प्रॉब्लेम्स येतात तेव्हा त्यांचे आई वडिलांना समजून सांगणं, तर की हा आजार आहे, हा आजार कशामुळे झालेला आहे, हा जो पेशंट आहे हा काही हे मुद्दामन करत नाहीये, तर ह्या आजारामध्ये असं होतं म्हणून तो कामावर जात नाहीये, तो ऍक्टिव्ह नाहीये, हे सगळं जेव्हा त्यांचे समज गैरसमज दूर केल्यानंतर औषधाचं महत्व काय आहे, तुमचे काही प्रश्न आहेत का ते विचारा, म्हणजे मनात काही संकोच ठेवू नका, तर अशा पद्धतीने आम्ही त्यांना बोलतं करतो आणि एज्युकेट करतो. हा भाग जर नीट केला तर पुढचं काम सोपं होऊन जातं.
0: अच्छा, तू जसं म्हटलं की जितक्या लवकर पेशंट येईल तितकं चांगला. पेशंटने याच्यात टाळलं, त्याला समजलं नाही किंवा त्याच्याकडे लक्ष देणारं कोणी नाहीये, त्यामुळे डिप्रेशन खूप क्रॉनिक झालं तर काय होतं?
1: बऱ्याच वेळा हा आजार स्वतःहून बरा होत नाही, तर तो त्याची कार्यक्षमता कमी कमी कमी होत जाते, आणि बऱ्याच वेळा नातेवाईक पण आहे ना अगदी असं हिंमत सोडून देतात की आता हा असाच राहणार आहे असं समजून ते गिव्ह अप करतात. तर ते सगळ्यात वाईट आहे, कारण तो पेशंट पण हे बघत असतो की आता हे मला यांनी सांगणं पण बंद करून टाकलं, तो अजून खचत जातो, तो अगदी आपल्या एका कोशात जायला लागतो. तर डेफिनेटली मदत घ्यायला पाहिजे. बऱ्याच वेळा काय होतं की लोकांना असं वाटतं की हा आधी चांगला होता, अचानक हा असा झाला, याला काही बाहेरचं तर नाही झालेलं ना.
0: हा एक नवीन प्रकार तो राहिलाच विचारायचा.
1: तर लोकांना असं वाटतं की कोणीतरी नजर लावली, आमचं सगळं चांगलं चाललं होतं, लोकांना बघवत नाही, कोणीतरी काहीतरी चारलं असेल, खाऊ घातलं असेल, तर असे खूप समाजात आपल्या प्रचलित आहेत असे विचार.
0: आणि हे सगळ्या स्टेटमध्ये
1: अगदी एज्युकेटेड लोकांसुद्धा, आणि आमच्याकडे यायच्या आधी बरेच लोक बाहेरचं बघून आलेले असतात, भक्ताकडे जाऊन आलेले असतात, आणि मग शेवटी कुठेच फरक नाही पडत, मग कोणीतरी सांगता अरे आमच्या डॉक्टरांकडे जा, आमच्या पेशंटला बरं पडलं.
0: अनंत सॉरी अगेन आय विल इंटरप्ट यू. तसं पाहिलं जर लवकर समजलं तर ट्रीटमेंट इज इझी ना,
1: आणि रिस्पॉन्स इज बेटर.
0: हा, रिस्पॉन्स इज बेटर, इट्स नॉट दॅट कॉम्प्लिकेटेड ना. वी मेक इट, वी एज अ पेशंट मेक इट कॉम्प्लिकेटेड.
1: खरं तर आपल्या समाजात काय आहे की लोकांना अशी धारणा असते की काहीतरी ग्रह खराब आहेत किंवा कोणीतरी बाहेरचं केलं असेल, म्हणून ते पुजाऱ्याकडे जातील, कुंडली दाखवतील, भक्ताकडे जातील, हे सगळे प्रयोग जे आहेत, अंगठ्या घालतील, काय काय अजून क्रिस्टल्स घालतील, तर हे सगळे प्रयोग केल्यानंतर जेव्हा फरक नाही पडत त्यावेळेस मग त्यांना वाटतं की आता पुढे काय करायला पाहिजे, तर कोण ना कोणतरी पेशंट सांगतो त्यांना की अरे मला पण असं झालं होतं, तुम्ही तिकडे जा तुम्हाला फरक पडेल. माझ्याकडे तर एक अशी पेशंट आहे, गावातली पेशंट आहे, तर तिला दडपण यायचं, घबराट व्हायची, उदास वाटायचं, तिला फरक पडला म्हणून तिने तिच्या गावातनं माझ्याकडे कमीत कमी 15 पेशंट पाठवले असतील.
0: काय बोलतोय?
1: म्हणजे तिच्या गावातले जे डॉक्टर होते ते फक्त सलाईन लावायचे आणि इंजेक्शन द्यायचे पेशंटला, पण ती ओळखायची की अरे तुला असं होतंय ना, तुला हा त्रास नाहीये, तू सलाईन इंजेक्शन नको घेऊ, तू अशा डॉक्टरांकडे जा. ती शिकलेली पण नाहीये, ती जी बाई आहे ती शिकलेली पण नाहीये, पण ती ओळखायची कोणाला अँग्झायटी आहे कोणाला डिप्रेशन आहे ती बरोबर पाठवायची. म्हणजे आतापर्यंत जवळजवळ 15 पेशंट माझ्याकडे पाठवले असतील आणि सगळे बरे झाले, म्हणून ती एकदम छाती ठोकून सांगते आमच्या डॉक्टरकडे जा.
0: बरं, आता ह्याची लाईन ऑफ ट्रीटमेंट जर अर्ली स्टेज आला, मिड स्टेज आला, लेट स्टेज आला, तर ट्रीटमेंटचं ड्युरेशन किती असते अप्रॉक्सिमेटली?
1: आता डिप्रेशनचा आजार म्हटलं ना तर 6 to 9 months किंवा 9 to 12 months ट्रीटमेंट घ्यावी लागते.
0: ओके,
1: म्हणजे पेशंटला
0: ट्रीटमेंट इन द सेन्स की मेडिकेशन,
1: मेडिकेशन आणि काउन्सिलिंग साइड बाय साइड चालू असतं. तर जनरली चांगला फरक पडायला 4-6 आठवडे लागतात, म्हणून पेशंटला आधी तयार करावं लागतं की बघ थोडा वेळ लागेल, थोडा धीर धर, टप्प्याटप्प्याने पडेल फरक तुला, आणि नंतर गुण टिकवण्यासाठी आपण काही दिवस चालू ठेवू. स्वतःच्या मनाने गोळ्या बंद करू नको, त्याची एक पद्धत असते कुठली गोळी आधी बंद करायची कुठली नंतर आम्ही सांगू तुला, तर टचमध्ये राहा, फॉलोअप चांगला ठेव, हे सगळं एज्युकेट करावं लागतं. ज्या पेशंट्सला कधी परत एकदा डिप्रेशन होतं किंवा 2-3 होतं आयुष्यात डिप्रेशन, हा रिलॅप्स होतो,
0: आणि ते किती दिवसांनी होतं असं काही सांगतो?
1: असं काही फिक्स नसतं,
0: कारण ट्रिगर झालं.
1: हा, तर काही लोकांच्या जीवनात खूप चॅलेंजेस असतात, ऑनगोईंग प्रॉब्लेम्स असतात, ज्यांना काही उत्तर नसतं, जसं फॉर एक्झाम्पल आर्थिक अडचणी असतात, तर त्याच्यावर त्यांना काही इमिजिएट सोल्युशन नसतात, तर त्यांना परत डिप्रेशन येण्याची शक्यता असते, किंवा काही घटना घडतात
0: ट्रीटमेंट पूर्ण झाल्यावर सुद्धा.
1: हा, समजा एखादा मोठी घटना घडली आयुष्यात, तर त्याच्यानंतर परत एकदा डिप्रेशन येऊ शकतं, कारण मुळातच ही व्यक्ती जी आहे ही सेन्सिटिव्ह आहे आणि त्यांना टेंडन्सी आहे डिप्रेशनची, म्हणून त्यांना डिप्रेशन परत येऊ शकतं. मग अशा वेळेस परत ट्रीटमेंट सुरू करावी लागते. मग आम्ही जरा म्हणतो त्यांना की जा ठीक आहे, तुम्हाला दुसऱ्यांदा झालं ना, त्यावेळेस आपण जरा मेंटेनन्स थेरपी थोडीशी जास्त घेऊ. तर मग 9 ते 12 महिन्याच्या ऐवजी तुम्ही 1.5 वर्ष घ्या, 2 वर्ष घ्या, आणि साईड बाय साईड काउन्सिलिंग करून त्यांना आम्ही परत एकदा उभं राहायला शिकवत असतो. मग त्यांचे कोपिंग स्किल्स इम्प्रूव्ह झाले, आम्हाला खात्री वाटली की आता हा बरा आहे, तर मग आम्ही परत एकदा त्यांना हळूहळू गोळ्या बंद करून, हळूहळू गोळ्या कमी करून बंद करायचा प्रयत्न करू.
0: म्हणजे हे जे हॅबिच्युअल असतील, जे इतके सेन्सिटिव्ह असतील, ज्यांना डिप्रेशन, मग त्यांना आपल्याला असं सांगतायत नाही की ही शूड व्हिजिट काउन्सिलर रेग्युलरली इवन दो इज नॉट टेकिंग मेडिसिन, यू हॅव स्टॉप्ड हिज मेडिसिन.
1: जनरली काय असतं की ट्रीटमेंटचा भाग म्हणून त्यांना हेल्दी कोपिंग स्किल्स, एक्सरसाइज, प्राणायाम, मेडिटेशन हे तर आम्ही सांगतोच, आणि फॉलोअपचं महत्व पण सांगतो. आणि आम्ही त्यांना हे सांगतो की पुढे गोळ्या औषधं बंद झाल्यानंतर काही चॅलेंजेस आले तर लवकर सल्ला घ्या, आणि जर काही ऑनगोईंग इश्यूज असतील तर आमच्या टीममध्ये काउन्सिलर्स असतातच, तर तुम्ही त्यांच्याशी बोलू शकता. तर वेळेत सल्ला घ्या म्हणजे आजार होईपर्यंत थांबू नका.
0: ओके, यू मेन्शन मेडिटेशन वगैरे, हाऊ डज इट हेल्प्स इन केस ऑफ डिप्रेशन?
1: आता डिप्रेशन पेक्षा अँझायटीचे जे डिसऑर्डर्स असतात,
0: अँझायटीवर आपण नंतर बोलूया.
1: तर डिप्रेशनमध्ये जनरली प्राणायामाचे जास्त फायदा, डिप्रेशनमध्ये प्राणायामाचा खूप चांगला रोल आहे. जसं उदाहरणार्थ भस्त्रिका प्राणायाम आहे, त्याच्याने ऊर्जा वाढते. तर डिप्रेशन इज अ लो एनर्जी स्टेट, तो प्राणायामाने ऊर्जा वाढवली तर त्याला डिप्रेशनमधून बाहेर व्हायला मदत होते. तर औषधोपचार, काउन्सिलिंग, प्राणायाम हे जे कॉम्बिनेशन आहे, खूप सुंदर कॉम्बिनेशन आहे. आणि एक्सरसाइज इज द मोस्ट अंडर युटिलाइज अँटी डिप्रेसंट.
0: ओके,
1: म्हणजे व्यायामामुळे मूड एलिव्हेट होतो,

0: ठीक आहे.
1: हा
0: कळशील तू.
1: हा कळतील ना.
0: ओके,
1: तर त्याच्यामध्ये जर आयडी हवी असेल म्हणजे, तर माझ्या युट्यूब व्हिडिओवर त्याचं आहे. म्हणजे
0: युट्यूबचं नाव काय?
1: डॉक्टर आनंद पाटील नाशिक जर सर्च केलं युट्यूबवर तर एक्सरसाइज नावाची जी प्लेलिस्ट आहे तर त्याच्यामध्ये सगळी माहिती दिलेली आहे.
0: व्हेरी गुड. बरं आनंद, आता मला एक सांग, डिप्रेशनचा आणि वयाचा काही संबंध आहे का?
1: तर जनरली डिप्रेशन असा आजार आहे जो मिडल एजमध्ये जास्त कॉमन आहे, पण लहान मुलांना सुद्धा डिप्रेशन होऊ शकतं.
0: लहान मुलांना म्हणजे?
1: अगदी, म्हणजे माझ्याकडे 5 वर्षाच्या मुलाला पण मी ट्रीट केलेलं आहे डिप्रेशनसाठी.
0: काय बोलतो?
1: त्याची लक्षणं काय होती माहितीये? की त्याची झोप कमी झाली होती, तो मित्रांबरोबर बाहेर खेळायला त्याला मनच लागायचं नाही, इच्छाच व्हायची नाही, तो घरातच बसायचा. तर त्याला डार्क सर्कल झाले होते डोळ्याखाली, आणि त्याचं जेवण पण कमी झालं होतं, अभ्यासात लक्ष लागत नव्हतं, खेळण्यात लक्ष लागत नव्हतं. तेव्हा मग त्याला एका पीडियाट्रिक डॉक्टरांनी पाठवलं होतं की तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घ्या. अगदी 5 वर्षाच्या मुलाला सुद्धा डिप्रेशन होऊ शकतं. आणि त्याच्या वेळेस आम्ही जेव्हा हिस्ट्री घेतली तर कळलं की त्याच्या आईला पण डिप्रेशन होतं, आईच्या आईला पण डिप्रेशन होतं. म्हणजे तिथे फॅमिली हिस्ट्रीचा फार मोठा रोल होता, आणि औषधोपचाराने तो नंतर त्याचे रुटीन ऍक्टिव्हिटीज रिझ्युम करू शकला.
0: वा, बोलता बोलता हे सेशन हे संपलंय आनंद. पुढच्या आठवड्यात आपण एन्झायटी बद्दल बोलूया. चालेल. राम राम मंडळी, फेडूया.

एफएम बैंड 91.9 सह रेडियो मंगल ध्वनि आपण ऐकत आहात रेडियो मंगल ध्वनि 91.6 एफएम। तुम्ही ट्यून केला आहे मंगल ध्वनि 89.6 मनाशी जुड़नारा मातीशी बोलणारा आपला रेडियो रेडियो मंगल मनात गाव गावातलं मन रेडियो मंगल।